FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 2 आषाढ 1948 23 जून 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेला सुरुवात होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया पंडित कुमार गंधर्व आणि सहकारी यांनी गायलेल्या या सुंदर अशा भूपाळीनं.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीतबद्ध केला आहे श्रीनिवास खळे यांनी.

अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:36 होत आहेत. ऐकूया आमच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषी वार्ता. या अंतर्गत जमीन सुपिकतेसाठी हिरवळीची पिके फायदेशीर याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य एवं धनसंपदा. यामध्ये HPV लस याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. 6:55 आजची काही ठळक दिनविशेष. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर एकनाथ आळवेकर यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल, स्वावलंबन. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद आणि 7:55 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित केले जातील. आज सकाळी ठीक 8:15 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं ज्येष्ठांसाठी योग याविषयी योगशिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर आम्ही प्रसारित करू कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10:00 आम्ही प्रसारित करू सुगम संगीत. 10:30 आपण ऐकू शकाल लोकसंगीत. 11:00 रामचरितमानसगान या कार्यक्रमाचा भाग 387 आम्ही प्रसारित करू. 11:10 फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं, संवादक प्रसाद देसाई. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. आज यामध्ये गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 ज्येष्ठांसाठी कार्यक्रम अमृत कलश. आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आज यामध्ये कृषी संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल जनावरांमधील लंपी आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉक्टर सॅम लुद्रिक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. आज रात्री ठीक 10:30 आपण ऐकू शकाल नभोनाट्य माणसा आधी माणूस हो. या नभोनाट्याचा आज भाग पहिला, लेखन विनायक पाटील, सादरकर्त्या तनुजा कानडे. याशिवाय मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 102.7 MHz आणि

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं फायदेशीर याविषयी माहिती. आज या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
2: हिरवळीचं पीक गाडण्यामुळे जमिनीतले क्षार कमी होतात. जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचं सेंद्रिय स्फुरदात रूपांतर केलं जातं. जमिनीतल्या स्फुरदाची उपलब्धता वाढवली जाते आणि हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळं तणांचं नियंत्रण होतं. मंडळी, मातीत आर्द्रता, खतासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हिरवळीसाठी जमीन सुपीकतेसाठी शेंगवर्गीय पिकांची निवड करायला हवी. मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करावी, मात्र ही वेळ विभागानुसार वेगवेगळी असू शकते. पुरेशा आर्द्रतेमध्ये बियाण्यांची उगवण चांगली होते. मंडळी, साधारणपणे पीक फुलोऱ्यात आल्यावर गाडावं, यासाठी पेरणीनंतर साधारणपणे 6 ते 8 आठवडे लागतात. हिरवळीची पिकं गाडल्यानंतर मुख्य पिकांच्या पेरणीतला कालावधीचा जर विचार आपण केला तर शेतात गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचं नियोजन करावं. जाडसर, रसाळ देठ आणि पानं कुजवायला कमी वेळ लागतो. मातीचा पोत आणि आर्द्रता महत्वाची असते. हलक्या मातीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीचं पीक गाडल्यानंतर 7 ते 12 दिवसांनी पेरणी करावी. पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नघटक आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून उपलब्ध होतात. ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक आणि जैविक पातळीवर अवलंबून असते. पाण्यात विरघळणारे अंश लवकर कुजले जातात, त्यातले अन्नघटक त्वरित जमिनीत उपलब्ध होतात. ही क्रिया मुख्य पिकांच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात होते, त्यात नत्राचं प्रमाण जास्त असतं. हे झालं पाण्यात विरघळणाऱ्या अंशांबद्दल. आता पाण्यात न विरघळणारे अंश म्हणजे यामध्ये मुख्यतः सेल्युलिन किंवा हेमीसेल्युलोज येतात. यांना कुजायला 10 ते 16 आठवड्यांचा कालावधी लागतो. मंडळी, प्रति हेक्टरी सुमारे 50 ते 175 किलो नत्र यातून उपलब्ध होतं. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीची पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते, उपयुक्त सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढतं, मातीची भौतिक स्थिती सुधारते आणि इतर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला मदत होते. श्रोते हो, लागवडीसाठी क्षेत्र, कालावधी आणि पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. बियाण्यांचा खर्च वाढतो. आंतरपीक म्हणून घेताना मुख्य पिकाशी स्पर्धा ही हिरवळीची पिकं करू शकतात. साधारणपणे 1 टन हिरवळीचं किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेलं खत हे 2.8 ते 3 टन शेणखत किंवा 4.5 ते 4.7 किलो नत्र किंवा 10 किलो युरियाच्या बरोबर असतं. म्हणजेच 24 ते 30 किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी 6 टन हिरवळीचं खत प्रति हेक्टरी वापरावं लागतं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं फायदेशीर याविषयीची माहिती ऐकली. हा होता या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरण

शिक्षणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-31-265-26-24 तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

6 वाजून 45 मिनिटं झाली आहेत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा, म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅपस्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो.

0: यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते अवश्य ऐका, आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद आणि 7:55 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
3: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
4: परिसर.
0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
5: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25-45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई, बाबा, आजी, आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आईवडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल, फळ, पान हं, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा

0: ऐकवत नाही. त्याची पाळेमुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊचू दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते. त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी

0: अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते अवश्य ऐका आज सकाळी 8:40 आणि चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आणि सकाळी 9:30 वाजता उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: अधिक महिन्यात अधिक काय आहे का नाही?
9: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
8: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
9: दातासाठी एक नंबर.
10: माधव मिशन, डेवल क्लब, तळमजला.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया आजचे काही ठळक दिनविशेष. आज 23 जून, तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा आज स्मृती दिन. त्यांनी त्यांच्या अंतर्गत अनेक त्यांनी कारभारामध्ये आपल्या खूप चांगल्या सुधारणा केल्या. नाट्य चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा आज वाढदिवस. त्यांनी अनेक नाटकं आणि सामना, जैत्रजीत यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यांना 1980 पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज राजबब्बर अभिनेते यांचा वाढदिवस. आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन. आपल्या आवाजाची रसिक मनावर मोहिनी घालणारे लोकप्रिय लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे यांचा आज स्मृतिदिन. रसिक हो, आजच्याच दिवशी नभोवाणीची सुरुवात झाली. तो आजचा दिवस, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नभोवाणीला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर.
1: ठीक 7 वाजलेत, ऐकूया साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर एकनाथ आळवेकर यांचा वैचारिक बंध ऐकूया, स्वावलंबन.

स्वावलंबी जीवन हा मानवी जीवनाचा मूलमंत्र आहे. केवळ स्वतःवर अवलंबून राहणं किंवा स्वतःची कामं स्वतः करणं म्हणजे स्वावलंबी जीवन. स्वावलंबनामध्ये व्यक्तिगत जीवनाला लागलेली शिस्त महत्वाची असते. माणूस हा समाजामध्ये राहणारा प्राणी असला तरी तो स्वतंत्रपणे स्वावलंबी पद्धतीनेही राहू शकतो याची अनेक उदाहरणं इतिहास पुराणात आहेत. अनेक साधू तपश्चर्या करण्यासाठी गुहेत एकटे राहत होते. अनेकांनी एकांतवासात आपलं जीवन घालवलं आहे. जन्माला आल्यानंतरच्या काळापासून मानवाला अनेक कामं स्वतःची स्वतः करावीची असतात याची जाणीव त्याला झालेली असते. त्यामुळे स्वावलंबनाची सुरुवात मानवाला कळत्या वयापासून लागलेली असते. स्वावलंबन हा मंत्र प्रत्येकानं कमी अधिक प्रमाणात बाळगला पाहिजे. स्वावलंबनामुळे शरीराला आणि मनाला शिस्त लागते, तसेच आळशीपणा कमी होऊन आपण सतत कृतिशील राहतो. स्वावलंबनात आपल्याला नवनवीन कल्पना सुचतात, त्या प्रत्यक्षात अंमलात आणताना स्वतःच्या कौशल्याच्या बळावर ती कल्पना प्रत्यक्ष रूपात आणताना आनंद मिळत असतो. स्वावलंबी जीवनासाठी कुठल्याही गुरुकुल आश्रमात वसतिगृहात किंवा शिबिरात राहण्याची गरज असत नाही. आश्रमात शिबिरात आणि वसतिगृहातच केवळ स्वावलंबनानं राहता येतं असं नाही, तर अगदी एकत्र कुटुंबात आपल्या घरी स्वावलंबनाची शिस्त लावून आनंददायी जीवन आपण जगू शकतो. स्वावलंबनामुळे स्वतःच्या जीवनात आमूलाग्र बदल घडल्याची प्रचिती आपणास येते. स्वावलंबनात आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो त्याची यादीच देता येईल. पहाटे उठून प्रातर्विधी आटोपून व्यायाम आंघोळ करून स्वतःचा चहा नाश्ता स्वतः बनवणं, स्वतःचे कपडे धुऊन इस्त्री करणं, घरी बनवलेला स्वयंपाक स्वतःच्या हातानं ताटात वाढून घेणं, जेवल्यानंतर ते ताट स्वच्छ घासून धुवून ठेवणं, स्वतःची कपडे घरात इकडे तिकडे न टाकता खिळ्याला मोळ्याला अडकून ठेवणं, अगर कपाटात व्यवस्थित ठेवणं, स्वतःचं अंतरूण पांघरून बनवणं, घरातील स्वतःला हवी असलेली कोणतीही गोष्ट स्वतः शोधणं, अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक कामं स्वावलंबनातून करता येतात. स्वतःची बाहेरची कामं स्वतः करण्याची सवय असायला हवी. उदाहरणार्थ एखाद्या कार्यालयातील शाळा कॉलेजातील कामं. कुटुंबात स्वावलंबी जीवन जगताना शिस्त टापटीपणा वक्तशीरपणा प्रामाणिकपणा स्वच्छता या गोष्टींकडे ध्यान देता आलं पाहिजे. स्वावलंबीपणानं जगता येणं सर्वसामान्य जीवनात नियमित दिनचर्येसाठी महत्वाचं ठरतं. तसं ते अगदी आणीबाणीच्या परिस्थितीतही उपयोगी ठरू शकतं. आणीबाणीच्या परिस्थितीत संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडता न आल्यानं आपल्या दिनक्रमातील अनेक गोष्टींवर परिणाम होतो. अनेक कामं खोळंबून राहतात. उदाहरणार्थ केस कापणं, केवळ बाजारातच मिळणारे पदार्थ उपलब्ध न होणं, पाणी पुरवठा अचानक खंडित होणं, वीज पुरवठा खंडित होणं, दळप कांडप वेळेवर न मिळणं, अशा कितीतरी गोष्टी केवळ इतरांवर अवलंबून असल्यानं त्या न मिळाल्यानं अडचणी येऊ शकतात. अशावेळी स्वावलंबनाचा मंत्र उपयोगी ठरू शकतो. केस कापण्यासाठी नाभिकाकडे जाणं शक्य नसल्यानं अत्याधुनिक यंत्र किंवा अगदी पारंपरिक हत्यारं वापरून केस कापता येतात. एखादा पदार्थ घरच्या घरी बनवून त्याचा आस्वाद घेता येतो. वीज तंत्रातील काही गोष्टीचं ज्ञान असेल तर खंडित झालेला वीज पुरवठा किंवा वीज दुरुस्ती करून घरातील खंडित सेवा पूर्ववत करता येते. दळप कांडपाची गिरणी बंद असेल तर घरच्या घरी दगडी जात्यावर दळण दळून परिस्थिती निभावून नेता येतं. साध्या आजारावर घरगुती औषधांचा वापर करून प्रथमोपचार करता येतो. अशा अनेक गोष्टी स्वकौशल्याचा आधार घेऊन स्वावलंबनातून केल्यानं कोणतीही अडचण अडथळा न येता दिनक्रम चांगल्या पद्धतीने घालविता येतो. म्हणून

अवलंबी जीवनाच्या मंत्राला देऊ साथ, अडचणीवर करू सदा सर्वकाळ मात असं म्हणता येईल. स्वावलंबी असणं हे इतरांसाठी आदर्श निर्माण करण्यासारखं आहे, पण त्याचबरोबर स्वावलंबनामुळं जीवनात कुठल्याही गोष्टीविना आपलं काम थांबलं आहे किंवा त्या गोष्टीचा उपभोग आपण घेऊ शकत नाही असं न होता सर्व काही स्वतःच्या इच्छेप्रमाणे मनाप्रमाणे घडत जाईल. आपण स्वयंपूर्ण होऊ आणि स्वयंपूर्णतेतून सुखी होऊ.

साहित्यविषयी कार्यक्रम आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर एकनाथ आळवेकर यांचा वैचारिक बंध ऐकलात स्वावलंबन. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ठीक 7:07 झालेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: केंद्र आहे. 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
2: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे, जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत,

0: सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाचवरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं.

मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:22 होत आहेत।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या,
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
3: श्रोते अवश्य ऐका, आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद आणि 7:55 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
7: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले। पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा। येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-31-265-26-24। तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
3: श्रोते अवश्य ऐका, आज सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आणि 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण, काही माहितीसह घडामोडींसाठी जरूर ऐका कोल्हापूर दर्पण.

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यंत्र ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात. म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे, है ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस ते तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक एक एक एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक ते

0: सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
1: नक्कीच डॉक्टर, मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी एक मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
0: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर जसं मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपने दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काय जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा, असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतसं जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते,
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राणायाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं, है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा,
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा, आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं,
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, जे आपल्याकडे नाहीये ते आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये

0: नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा, म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा,
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे, अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना, तर मुळातच आपलं लाइफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, हो, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर, तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं आपल्याला,
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
2: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
2: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
1: अगदी.
2: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
1: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
2: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतो, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतीये, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतीये, आपल्याला नेमकं काय हवंय, आपल्या जोडीदारामध्ये आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
2: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आयुष्याचा वेद आयुर्वेद.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. 7:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आपण बघतो हल्ली पाठीची दुखणी खूप वाढलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारे पाठीचे आजार आपल्याला बघायला मिळतात, तर या सगळ्यावर आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट आहे याबद्दल आज आपण बोलूयात.
2: आपल्या मानेपासून ते माकडहाडापर्यंत जो भाग आहे त्याला आपण पाठीचा कणा असं म्हणतो. यामध्ये 33 मणके असतात. त्यामध्ये डिस्क म्हणजे लहान कुशन सारखी रचना असते जी शरीराला हालचाल करताना आधार आणि संरक्षण देते. आपल्या पाठीचा मणका हा मान, खांदे, कंबर, नितंब यांच्या रचनेला आधार देत असतो. म्हणून या भागातील कोणत्याही आजाराला आपण पाठीचा आजार असं म्हणू शकतो. मानदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, फ्रोझन शोल्डर, खांद्यामधील जडपणा, कंबर दुखी, स्लिप डिस्क, सायाटिका म्हणजे मांडीकडे किंवा पायाकडे जाणारी वेदना, सीट्सच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना, संधिवातासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मान, पाठ, कंबरेमधील वेदना, अशा वेगवेगळ्या आजारांवरती आयुर्वेदामध्ये खूप सुंदर ट्रीटमेंट आहे.
1: श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8300 8 54 8300 8 54 8308 8308 54. पण मग या पाठीच्या दुखण्याची लक्षणं काय असतात याबद्दलही सांगा.
2: मानदुखी किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल तर त्यामध्ये मान वळवताना किंवा मान खाली झुकवताना दुखणं, हातामध्ये मुंग्या येणं किंवा ताकद नसल्यासारखं वाटणं, झोपून उठल्यानंतर किंवा बसून उठल्यानंतर गरगरणं, तोल गेल्याप्रमाणे वाटणं, सतत डोक्याचा खालचा भाग दुखत राहणं किंवा जड वाटणं अशी लक्षणं असतात. फ्रोझन शोल्डर मध्ये खांद्याच्या ठिकाणी स्टिफनेस किंवा वेदना असतात. सुरुवातीला खांद्यामध्ये हलकं दुखणं आणि ताण जाणवतो. विशेषतः हात वर उचलताना किंवा मागे नेताना त्रास होतो. कपडे घालणं, केस विंचळणं अशा गोष्टी करणं सुद्धा फार अवघड वाटू लागतं. हळूहळू दुखणं वाढतं आणि खांद्याची हालचाल कमी होते. आणि जर वेळेतच उपचार घेतले नाही तर खांदा हा गोठल्याप्रमाणे होतो. 40 नंतर डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये खांद्याचा वापर जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त जाणवते. स्लिप डिस्क मध्ये कंबर किंवा पाठीच्या एका बाजूला तीव्र वेदना, जळजळ, मुंग्या येणे, कंबरेच्या ठिकाणी ओढ लागल्याप्रमाणे वाटणे, सकाळी उठल्यानंतर कंबर जखडल्यासारखं वाटणे, बसून उठताना कंबर जखडणे, बराच वेळ बसल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर कंबरेमध्ये वेदना होणे अशा प्रकारची लक्षणंही असतात. सायाटिकामध्ये कंबरेपासून दोन्हीकडे किंवा एका मांडीकडे, पोटरीकडे किंवा पायाच्या बोटांपर्यंत तीव्र वेदना असतात.
1: श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8300 8 54 8300 8 54 8308 8308 54. डॉक्टर निखिल, मग या पाठीच्या दुखण्यावरती आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का, त्याच्याने पाठदुखी बरी होऊ शकते का?
2: मान, पाठ, कंबर दुखी हे सर्व आयुर्वेदानुसार वातव्याधी आहेत. वाढलेल्या वातामुळे हाडांची आणि सांध्यांची झीज होते आणि वेदना सुरू होतात. यामुळे हाडे कमजोर किंवा ठिसूळ होतात. सांध्यामधील कार्टिलेज झिजते म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस देखील होऊ शकतो. खूप जास्त शारीरिक कष्टाची कामं करणं, दीर्घकाळ उभं राहणं, खूप वाहन प्रवास करणं, खूप जागरण करणं, कडधान्य किंवा शिळे अन्न पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे नेहमी खाणं हे शरीरातील वात वाढवतात. खूप जास्त वजन असणं, व्यायामाचा अभाव, चुकीची बसण्याची पद्धत, जुन्या इंजुरीज, स्पोर्ट्स किंवा ऍक्सिडेंटल इंजुरीज, संधिवात, आमवात यासारखे आजार हे देखील या आजारांची कारणं आहेत. आयुर्वेदामध्ये कोणत्याही आजारावरती उपचार करताना फक्त सिम्प्टोमॅटिक रिलीफ मिळण्यापेक्षा त्या आजाराचं मूळ कारण शोधून तो आजार मुळापासून बरा करण्यासाठी प्रयत्न केला जातो. या आजारासाठी वातशामक, स्नायू व हाडे मजबूत करणारी औषधी तेलं, काढे, चूर्ण यांचा उपयोग केला जातो. गरज भासल्यास पिंडस्वेद, बस्ती यासारख्या मणक्यातील डिस्क आणि स्नायूंचे पोषण करणारे पंचकर्म उपचार केले जातात. आजाराला बरे होण्यासाठी आवश्यक असणारे व्यायाम, खाण्यापिण्यातील बदल हे केले गेले तर सस्टेनेबल रिझल्ट्स मिळतात.
1: श्रोते हो, याच प्रकारे कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8300 8 54 8300 8 54 8308 8308 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर

0: म्हणून प्रसारित करण्यात आला. 7:50 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता. दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती. या कंडिशन मध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं. पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
3: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चाललाय अनेक जणांमध्ये. कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केले का, किंवा ते तुम्ही बदलले का, हे नाही होत. म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना. मग आता ह्या ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे. आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार. मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं आणि मग ते काय करतं, स्टोन क्रिएट करतं, बरोबर की नाही. आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार, बरोबर. मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते, म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते. आता लेझर केलं जातं, पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी, बरोबर की नाही. आणि जर का त्याचा इम्पॅक्ट थोडा, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही, पण तुम्ही परत एकदा, मी बऱ्याच जणांना वाटतं की एकदा स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं, ब्लॉकेज काढले की आता काही झालं असं नाही. रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं, परत ब्लॉकेज होऊ शकतं. तसं किडनी मध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात. आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात. आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही, म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
3: म्हणजे बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं, मग ते वातपित्त कफामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो, बरोबर की नाही. कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. अस्थिधातू बिघडतो, मासधातू बिघडतो आणि त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. एक्सेस जे काही ऍसिड वाढत आहे ते मेंटेन केलं पाहिजे. हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही. आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो अक्यूट फेल्युअर असतो कधी कधी. म्हणजे बाबा तेवढा लेझर दिला आणि त्याच्यामुळे तो काय झाले, किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झाली. जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं, तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं, बरोबर की नाही. किंवा म्हणजे जे उरलेले काही किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्यात गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी, बरोबर ना. मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंग साठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते. तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं. पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र मग ते क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर ते डायलिसिसकडे प्रकरण जातं. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का माणूस म्हणजे किडनी तसं नाही कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअर मध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. त्यामुळे नॉर्मल काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484

0: 4 0 6 1 0 2 5. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:55 झालेत. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व, आयुर्विश्व,
6: आयुर्विश्व हेल्थ केअर.
7: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
0: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
8: नमस्कार.
0: आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये संशोधित उपचार केले जातात. नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना

0: नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये संशोधित उपचार केले जातात, नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगानं काय सांगाल?
1: नक्कीच, म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही. असं का होतं याचाही विचार या रुग्णांनी करणं गरजेचं असतं. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
0: बरोबर,
1: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचन संस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रुपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात, कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचन संस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचन संस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
2: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8444-8942-60 8444-8942-60 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
0: सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
1: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की हे ऍसिडिटीमुळे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही, त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं, या प्रकारे तक्रारी दिसतात. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन्स केले जातात. पण थोडस आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचन संस्थेत कोणते बिघाड आहेत, याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचना तक्रारी आणि वारंवार तोंड येण्यासारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
2: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448449460 8448449460 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
0: वेळ झाली इथेच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: उर्वरक लेकर आ रहे चार जहाज हॉर्मुज जलडमरू मध्य पार करने के बाद भारतीय बंदरगाहों की ओर बढ़े। और कैलिफोर्निया में आज से शुरू हो रहे यूएस ओपन सुपर बैडमिंटन टूर्नामेंट में लक्ष्य सेन और तन्वी शर्मा भारत की अगुवाई करेंगे। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे ठीक 8 वाजले। ऐकूया जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठांसाठी योग याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती।
2: ज्येष्ठांचे जे प्रश्न आहेत सध्याचे,
3: काही आसनं म्हणजे काही सुलभ आसन आहेत, पाठीवर झोपून करता येतात।
2: बर,
3: आता काही काही वेळेला यांना पाठीवर झोपून सुद्धा ताण येतो। खुर्चीवर बसून तुम्ही काही प्रक्रिया करू शकता।
2: बरोबर।
3: शेवटी काय आहे की पाठीच्या कण्याचं आरोग्य चांगलं राहिलं की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं, म्हणून त्याला बॅकबोन म्हणतात। मग पाठीच्या कण्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, तो लवचिक राहण्यासाठी, सांधे लवचिक राहण्यासाठी, काही खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या शरीराला ताण देऊ शकता, शरीराला बाग देऊ शकता, शरीराला पीळ देऊ शकता आणि स्थिरता स्व तुम्हाला त्यातनं प्राप्त होऊ शकते। तर त्या अभ्यासातून शरीराची लवचिकता तुम्हाला साध्य करता येते।
2: बरोबर।
3: हा एक भाग। दुसरा, खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही दीर्घश्वसन प्राणायामाचा अभ्यास करू शकता,
2: अगदी
3: सहजगत्या करता येतो। आता नुकतंच अशा काही लोकांचा एक वर्ग घेतला की जो पाठीवर झोपून सहज, म्हणजे सांधे दुखतायत, जॉईंट पेन्स आहेत, किंवा सलग एका ठिकाणी एका वेळेला बसलं की रग लागल्यासारखं होते, म्हणजे साधारण वय वर्ष 55-56 पुढच्या असणाऱ्यांचा ग्रुप होता।
2: बर।
3: तर त्यांचा पाठीवर झोपून आणि पोटावर झोपून करण्याच्या सोप्या सोप्या प्रक्रिया आणि आसनं याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात असं येतं की 8-10 दिवस केलं, 15 दिवस केलं की हळूहळू सांधे ढिले होण्यासाठी, पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी त्याचा उपयोग होतो। म्हणजे एक पाद उत्तानपाद आसन, द्विपाद उत्तानपाद आसन आहे, किंवा पाठीवर झोपून पाठीच्या कण्याला पीळ देण्याच्या काही प्रक्रिया आहेत। म्हणजे आसनांच्या बाबतीत म्हटलं तर मरकट आसन आहे, पण मरकट आसन सगळ्यांना जमेल असं नाहीये। तर आसनांच्या अलीकडची स्थिती, पण आपल्याला ताण, दाब, बाक आणि पीळ आपल्याला आला की आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो।
2: कारण सध्या गुडघ्यांच्या सुद्धा समस्या,
3: गुडघ्यांच्या समस्या खूप आहेत। आणि ज्येष्ठांच्या बाबतीत काय असतं, आसनांच्या बाबतीत खुर्चीवर सुद्धा ते सलग जास्त वेळ बसले तर त्यांना रग लागू शकते।
2: बरोबर।
3: थोडीशी सूक्ष्म व्यायाम जे आहेत, म्हणजे सांध्यांच्या हालचाली, म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्यापासून, बोटांपासून ते आपल्या खांद्यापर्यंत, मानेपर्यंत आणि डोळ्यापर्यंत, भुवईपर्यंत सूक्ष्म हालचाली करणं, या सूक्ष्म हालचालींचा उपयोग खूप चांगला होतो। खरं तर आता याचा उल्लेख कुठल्याही योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये नाहीये, हा अनुभवातनं विकसित झालेला प्रकार आहे।
2: खरंय।
3: मुद्रांचा अभ्यास आहे, मुद्रांचा अभ्यास सहज करू शकतात।
2: मुद्रा हे पण योगशास्त्रामध्ये,
3: मुद्रा हे योगशास्त्रामध्येच येतं।
2: बर।
3: म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की आपण ज्याला शीर्षासन म्हणतो त्याचा उल्लेख ग्रंथामध्ये मुद्रा म्हणून आहे।
2: बर।
3: विपरीत करणी मुद्रा म्हणतात त्याला। आणि काही मुद्रा ज्या खूप सोप्या सोप्या आहेत, सिंहमुद्रा आहे, किंवा ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा किंवा ज्ञानमुद्रा आहे, द्रोणमुद्रा आहे, अशा छोट्या छोट्या मुद्रा आहे ज्यांचा अभ्यास खूप छान होऊ शकतो आणि त्याचा लाभ देखील ज्येष्ठांना होऊ शकतो।
2: बर।
3: मुद्रांचा अभ्यास ग्रंथामध्ये सरळ सांगितले, मुद्रा कशासाठी आहेत, मुद्रेण स्थिरता, मुद्रांच्यामुळे स्थिरता प्राप्त होते। आता ही स्थिरता फक्त शरीराची नाही आहे, शरीर, मन आणि बुद्धी तिन्हीची आहे।
1: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं ज्येष्ठांसाठी योग याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकली। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। ऐकूया कोल्हापूर दर्पण।

स्वागत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी ओतारी. गेल्या 1.5 वर्षापासून रिक्त लागलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर मनोज गजानन ओतारी यांची वर्णी लागली असून त्यांची पदोन्नतीवर येथे बदली झाली आहे. त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. गोकुळ निवडणुकीसाठी दुग्ध विभागाकडे सोमवार अखेर 242 ठराव आलेले आहेत. महात्मा फुलेंचे विचार आधुनिक समाज आणि उभारणीसाठी मार्गदर्शक आहेत असं प्रतिपादन डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी शाहू व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प घुमताना केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी 19व्या शतकात मांडलेले विचार आजही मानवी हक्क, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा पाया आहेत. त्यांचे विचार केवळ ऐतिहासिक नसून आजच्या आधुनिक आणि पुरोगामी समाजाच्या उभारणीसाठी तितकेच मार्गदर्शक आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी शाहू व्याख्यानमालेत बोलताना केलं. गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला पावसाच्या आगमनानं एक वेगळ्या प्रकारचा त्याच्या मनात आनंद निर्माण झाला आहे आणि काल कोल्हापूर आणि परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-231-2562-26. तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: कोल्हापूर जिनियस स्पर्धेचे बक्षीस वितरण रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स यांच्यातर्फे कॉम्प्युटर जिनियस कॉम्पिटिशन 2026 या स्पर्धेचं बक्षीस वितरण जिल्ह्यातील 48 संगणक प्रशिक्षण संस्थांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अतिशय सुंदर आणि खेळमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या

0: आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:41 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। एकनाथ महाराज सांगतात, चिंतने तुटे आधी व्याधी, चिंतने तुटतसे उपाधी, चिंतने होय सर्व सिद्धी एका जनार्दनाचे चरणी। त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, अनन्यश्चिंतयंतो माम ये जना परी उपासते, तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्। विचार ही जीवनाची गंगोत्री असल्यामुळे विचारात किंवा चिंतनात प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणला म्हणजे माणसाच्या विचारात आणि आचारात पूर्ण परिवर्तन घडून त्याचं तर कल्याण होतच, पण तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचं सुद्धा हित आणि कल्याण साधलं जातं। म्हणून या संदर्भात जीवनविद्या गर्जना करून सांगते, नन एल्स बट थॉट्स इन युअर माइंड कंट्रोल अँड शेप युअर लाईफ। याचा भावार्थ असा की तुमचे विचारच तुमच्या जीवनाचं शिल्प घडवीत किंवा बिघडवीत असतात, अन्य कोणीही नाही। प्रस्तुत विषयाच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तीही की विचार प्रदूषणाचं भयंकर संकट एकट्या दुकट्या माणसावर नसून ते अखिल मानवजातीवर आलेलं आहे। म्हणून यावर जी उपाययोजना करणं आवश्यक आहे ती वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर होणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ही उपाययोजना युद्ध पातळीवर ऑन वॉर फुटिंग होणं जरुरीचं आहे। जिथं माणसं जगात एकत्र जमतात, उदाहरणार्थ लग्न, मुंज अशा समारंभ प्रसंगी उत्सव महोत्सव होतात, तेव्हा मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार अशा प्रार्थनास्थळी, शाळा, कॉलेज अशा सर्व ठिकाणी सामूहिक पद्धतीनं

शुभचिंतन स्वरूप प्रार्थना म्हणणं आवश्यक आहे. याबाबतीत शासनानं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला पाहिजे. सामूहिक पद्धतीनं शुभ प्रार्थना करणं आवश्यक आणि प्रभावी असलं तरी जोपर्यंत ते तसं प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत व्यक्तीनं व्यक्तिशः शुभचिंतन करणं इष्ट ठरेल. या संदर्भात एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, तो हा की मी सर्वांसाठी प्रार्थना केली किंवा शुभचिंतन केलं तर त्यामुळे माझा फायदा काय होणार. याचं उत्तर सरळ आणि सोपं आहे. आपण जेव्हा सर्वांसाठी मागतो तेव्हा त्या सर्वांमध्ये आपण असतोच. पहिला मुद्दा, आपण जेव्हा सर्वांसाठी मागतो तेव्हा त्या सर्वांमध्ये आपण असतोच. दुसरा मुद्दा असा की आपण जेव्हा सर्वांसाठी प्रार्थना करतो किंवा मागतो तेव्हा त्या संकल्पाच्या आड बहिर्मन न आल्यामुळे तो संकल्प सरळ अंतर्मनात जाऊन पोहोचतो आणि फलद्रूप होतो. अर्थात ही प्रार्थना किंवा हे चिंतन अगदी मनापासून घडलं पाहिजे. तिसरा मुद्दा असा की चिंती परा ते येई घरा या न्यायानं आपण जेव्हा सर्वांसाठी प्रार्थना किंवा चिंतन करतो तेव्हा क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे त्या प्रार्थनेचं फळ प्रार्थना करणाऱ्याला मिळतं प्रथम आणि इतरांना मिळतं नंतर. म्हणून असं शुभचिंतन करणं त्या व्यक्तीच्या दृष्टीनं तीन प्रकारे इष्ट ठरतं. एका बाजूनं नित्य शुभचिंतन करून ती व्यक्ती आपल्या भोवती एक प्रकारचं महाकवच निर्माण करते जे त्या व्यक्तीला जगातील विचार प्रदूषणापासून संरक्षण देतं. दुसऱ्या बाजूनं शुभचिंतन करून ती व्यक्ती स्वतःचं बहिर्मन शुद्ध करीत करीत अंतर्मनाचं परिवर्तन घडवून आणून स्वतःचं हित आणि कल्याण साधते. आणि तिसऱ्या बाजूनं ती व्यक्ती शुभचिंतन करीत करीत सुंदर आणि सुरेख विचारांचं प्रक्षेपण विचार जगतावर करत असते. अशा तऱ्हेनं शुभचिंतन करणारी व्यक्ती स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधत असते. बरोबर पाहता असं चिंतन करणं सोपं आहे असं वाटेल, पण प्रत्यक्षात ते कठीण आहे असं अनुभवला येईल. मात्र जिद्दीनं थोडासा प्रयत्न केल्यास हे कुणालाही शक्य आहे. म्हणूनच देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात ठेवून प्रत्येकानं प्रयत्नाधीन होऊन स्वतःचं आणि समाजाचं कल्याण साधावं. काही वर्षापूर्वी मी जीवनविद्येच्या तत्वज्ञानाचं प्रबोधन करण्यासाठी अमेरिकेत गेलो होतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमेरिकेतील 5 राज्यांमध्ये प्रबोधन करण्याचा सुयोग आला. अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये मला एक वाक्य ऐकायला मिळालं, ते वाक्य म्हणजे इट्स माय लाईफ. हे होय, छोटे मोठे, तरुण प्रौढ, स्त्रिया पुरुष अशा सर्वांच्या तोंडून हे वाक्य मला ऐकायला मिळालं, इट्स माय लाईफ. मला हे वाक्य मुळीच आवडलं नाही. मी माझ्या प्रबोधनात न्यू जर्सी इथं तिथल्या लोकांना सांगितलं की इट्स माय लाईफ या विचाराची धारणा मुळातच चुकीची आहे. मी त्यांना सांगितलं की युअर लाईफ इज नॉट युअर लाईफ, बट युअर लाईफ इज लाईफ ऑफ युअर फॅमिली, युअर सोसायटी अँड युअर नेशन. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की मी कुटुंबात, समाजात, राष्ट्राला जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, लालन पालन पोषण संवर्धन शिक्षण पोटासाठी उद्योगधंदा वगैरे सर्व सुविधा मला प्राप्त होतात आणि म्हणूनच माझ्यावर कुटुंबाचं, समाजाचं आणि राष्ट्राचं या तिघांचे अनंत उपकार आहेत. त्याचबरोबर मी या सर्वांचा ऋणी आहे आणि हे ऋण मी यथाशक्ती फेडण्याचा मनस्वी प्रयत्न केला पाहिजे अशी भावना माझ्या ठिकाणी रुजली पाहिजे. सर्वांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मी सर्वांसाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त होईन. आणि हे सर्व करत असताना मी त्यांच्यावर उपकार करत नसून उलट त्यांच्या उपकारांची फेड करतो आहे या धारणेनं कार्य करीत असताना माझ्या ठिकाणी अहंकार निर्माण होणार नाहीच, उलट मी सर्वांच्या ठाई विनम्र राहीन.

0: प्रस्तुत विषयाच्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं. सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी भन्नाट आणि वेगवान प्रगती साधली त्यानं अखिल मानवजातीचे डोळे दिपले आणि बुद्धी थक्क झाली. याचा अनिष्ट परिणाम असा झाला की माणसाचं प्रज्ञानाकडे दुर्लक्ष झालं. पक्षाला आकाशामध्ये सुखानं विहार करण्यासाठी दोन पंखांची गरज असते, परंतु तो पक्षी जर एकाच पंखानं उडू लागला तर तो जमिनीवर आपटल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे विज्ञान आणि प्रज्ञान हे माणसाचे दोन पंख आहेत, परंतु माणूस केवळ विज्ञानाच्या पंखानं उडण्याचा प्रयत्न करत राहिल्यामुळं आज अखिल मानवजात विनाशाच्या दरीत कोसळण्याची वेळ आलेली आहे. अधिभौतिक प्रगतीसाठी विज्ञान जितकं आवश्यक आहे तितकंच आंतरिक प्रगतीसाठी प्रज्ञान आवश्यक आहे. विज्ञान जगाच्या दिशेनं वाटचाल करत असतं तर प्रज्ञान प्रभूच्या दिशेनं मार्ग आक्रमित असतं. विज्ञानानं जगाचा विकास होतो तर प्रज्ञानानं जीवाचा विकास होतो. विज्ञानानं अधिभौतिक प्रगती साधली जाते तर प्रज्ञानानं माणसाला मनःशांती लाभते. माणसाचा विकास झाला नाही आणि त्याला मनःशांती लाभली नाही तर अधिभौतिक उत्कर्षाच्या बळावर माणसातील माणूस जागा होण्याऐवजी माणसातून राक्षस निर्माण होण्याची शक्यता अधिक. किंबहुना प्रज्ञानाकडेच दुर्लक्ष केल्यामुळं आज अखिल मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. म्हणून विज्ञान आणि प्रज्ञान यांचा सुरेख समतोल साधला तर मानवजातीला सुखाचे दिवस दिसतील असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: ही यादी, ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
0: काय
1: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: रसिक श्रोते हो, नमस्कार.

हे होतं रकायनिक आणि उदित नारायण यांच्या युगुल स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं विजू शाह यांनी आणि चित्रपट होता मोहरा.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-231-265-2624 तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

हे होतं सहकाऱ्यांसमवेत लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं मिलन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पेरलाल यांनी. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

0: हे होतं आशा भोसले, शमशाद बेगम आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं सीआयडी चित्रपटातलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

अशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं नया दौर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया हिम्मतवाला या चित्रपटातलं गीत.

0: हे होतं हिम्मतवाला या चित्रपटातलं गीत. रसिका हो या गीताबरोबरच आजच्या गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9:30 वाजेत ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: सन 1980 अप्रैल का एक दिन।
1: बसंती, अरे बस

बसंती बेटी तू बर्बाद हो गई, तेरी दुनिया हमेशा के लिए उजड़

0: बसंती बहन और गांव की संकल्प की धनी जुझारू महिलाओं ने यह साबित कर दिया है कि अगर आप ठान लें तो सब कुछ संभव है। उत्तराखंड की धरती ऐसी ही साहसी महिलाओं की धरती रही है और उसी परंपरा को आगे बढ़ा रही हैं बसंती बहन।
1: अभी आपने सुना कार्यक्रम संकल्प की धनी बसंती, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
4: फोन 940-440-8000।
6: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
7: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय।
6: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट,
7: दातासाठी एक नंबर।
8: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला।
9: दहा लाखांची लॉटरी मला, वाव।
10: फसव्या ऑफर्स पासून सावधान,
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा।
11: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले। पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा। येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-231-265-26-24। तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रसारित करीत आहोत सुगम संगीत।

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-231-265-2624 तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: संदीप यांनी गायलेल्या या गीताबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. रसिक हो, लोकसंगीताच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय रचना गाणारे गायक कलाकार म्हणजे प्रल्हाद शिंदे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यामुळं आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात त्यांनीच गाऊन अजरामर केलेली काही गीतं आपण ऐकूया.
1: सर्जा थुआ है सरे.

रसिक व लोकसंगीतातील वेगळ्या प्रकारची गीतं, अतिशय सुंदर अशी गीतं आदरणीय प्रल्हाद शिंदे यांनी गाऊन अजरामर केली. आणि खरंच लोकांचं लोकरंजनातून प्रबोधन करण्याचं महत्त्वाचं काम हे लोकसाहित्य करत असतं. आजही आमचे शाहीर कलाकार एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा संपूर्ण समाजाला देण्याचं काम करत असतील तर ते शाहीर करत असतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या फटक्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कवनातून ते समाजाला जागृतही करत असतात आणि समाजातील काही समस्यांवरती वेगवेगळ्या प्रकारची गीतंसुद्धा लिहून समाजाचं प्रबोधन करत असतात. आजकाल लग्नांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि अशाच एका लग्नगीता लग्नांच्या समस्येवरती एक गीत, अतिशय सुंदर गीत हे प्रल्हाद शिंदे यांनी गायलं होतं, ते गीत आता आपण या ठिकाणी ऐकूया.

अशा समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती शाहीर मंडळी, लोककलाकार, लोककलावंत वेगळ्या प्रकारची गीतं लिहितात आणि समाजाचं सर्वार्थानं चांगलंच असं प्रबोधन करत असतात. आणि त्यामध्येच एक वेगळ्या प्रकारचा भावसुद्धा असतो की ज्या समाजात मी राहतो त्या समाजानं मला काय दिलं, ज्या देशात मी राहतो त्या देशानं मला काय दिलं, यापेक्षा त्या देशासाठी मी काय करतो, त्या समाजासाठी मी काय करतो, हा उदात्त भाव घेऊन हे लोककलाकार आपली कार्य आणि कामं साकार करत असतात. त्याचबरोबर आता महत्त्वाचं समस्या म्हणजे ही मुलींची समस्या झाली, पण लग्नाच्या बाबतीत एक चांगल्या प्रकारचा निर्णय झाला पण आपल्याला आवडेल अशी आपण बायको केली तरीसुद्धा काही लोक त्या बायकोबद्दल तक्रार करतात. ती तक्रारसुद्धा अतिशय सुंदर अशी प्रल्हाद शिंदेने एका गीतामध्ये गायलेली आहे. आता रसिक हो ते आपण ऐकूया.

अतिशय चांगल्या प्रकारच्या स्वरातून एक वेगळ्या प्रकारची झलक दाखवून आपला गीतसंगीताचा प्रवास अतिशय सुंदर प्रल्हाद शिंदे यांनी केला. या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी मिळते त्या त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करायचा, आणि असं करत करत अगदी आपल्या मंगळवेढी या गावापासून

त्यांचे वडील त्यांना घेऊन मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये सुद्धा प्रल्हाद शिंदेनी आपल्या या गायनाची साथ कधीच सोडली नाही आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची गीतं त्यांनी गायनाचा सातत्यानं प्रयत्न केला आणि जी आपल्याला गायनाची संधी मिळते ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम करायला लोक बोलवतात लोक आपुलकीनं बोलवतात मान देतात त्यावेळी बोला पण असं करत असताना विविध प्रकारची गीतंसुद्धा त्यांनी गायली आणि अध्यात्माच्या माध्यमातून या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते नामस्मरण कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं अनेक संतांनी आपल्याला सांगितलं आहे त्याच नामस्मरणाचा महिमा गाणारं एक गीत प्रल्हादजींनी गायलेलं आहे ऐकूया तेच गीत

अंतरंगात भगवंताची भक्ती करत करत जाणारे पंढरीला जाणारे सगळे वारकरी बांधव ज्यावेळी ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल रखमाई असा गजर करत करत जात असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये कधी एकदा त्या पंढरपुरात गेल्यानंतर, राहुळामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या त्या विठीवरील उभ्या असलेल्या माऊलीची अर्थात विठू माऊलीची पांडुरंगाची भेट कधी होईल या भेटीची आस लागते. आणि मग चंद्रभागेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं अंग आपलं शुद्ध पवित्र केल्यानंतर राऊळात आलेला वारकरी मोठ्या भक्तिभावानं पांडुरंगाच्या मंदिरात येतो आणि मग अंतकरणापासून त्याची साथ घालते. त्याचं मन काय म्हणतं तेही सुंदर गीत प्रल्हाद शिंदेने गाऊन अजरामर केलंय. ऐकूया पंढरीच्या मंदिरात गेल्यानंतर वारकऱ्याच्या मनाची आस काय असते ते गीत.

रसिक हो, पण सध्या सुरू असलेल्या या कलियुगामध्ये प्रत्येकजण फक्त माझं माझं मी माझं अशाच या ठिकाणी माझ्यापणात गुरफटून गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं खऱ्या परमार्थाला विसरलेला आहे. म्हणूनच त्यासाठीच अनेक प्रबोधन करणारे गीतंसुद्धा प्रल्हादजीने गाऊन अजरामर केलेलं आहे. त्यातलीच एक सुंदर असं गीत आता आपण या ठिकाणी ऐकूया.

रसिकहो, लोकगीताच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा आपला या लोकगीतामध्ये ठसा उमटवणारे गायक म्हणून प्रल्हाद शिंदे आपल्याला नेहमीच निरंतर लक्षात राहतील. खरंच प्रल्हाद शिंदेने वेगळ्या प्रकारची गीतं गायली, ती गीतं गायलेली आजही आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. अशा चालीची गीतं, अशा वेगवेगळ्या रंगाची गीतं आणि वेगवेगळ्या ढंगाची आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हा समाजातला एक वेगळ्या प्रकारचा जो समज आहे तो समाजात सर्वदूर पसरावा आणि समाजातील एक चांगल्या प्रकारची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने त्याने खूप चांगल्या प्रकारचं गायन केलं. आपल्या खड्या आवाजाला त्याने न्याय दिला आणि अनेक प्रकारची गीतं गाऊन आपल्या या लोकरंगाच्या माध्यमातून लोकसाहित्यात लोकप्रिय गायक म्हणून त्याने आपलं नाव अजरामर करून ठेवलं. अशा या महान गायकाची 23 जून ही खऱ्या अर्थानं पुण्यतिथी आहे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांना कोल्हापूर आकाशवाणी आणि सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहूया. आणि त्यांनीच गाऊन अजरामर केलेलं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं हे गीत ऐकून या कार्यक्रमाची सांगता करूया.

तर रसिका आजच्या या लोकसंगीताच्या कार्यक्रमात लोकप्रिय लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी गायलेल्या काही गीतांचा आनंद आपण घेतला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिकहो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा भाग 387 वा.

रामचरित मानसगान या कार्यक्रमाचा भाग 387 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:10 झाले. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं.

0: गाणं मनातलं
1: श्रोते हो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, एखाद्या गाण्यामधील भावना आपल्याला लक्षात आली तर ते गाणं अधिक आपल्याला आवडायला लागतं. शब्दामागील अर्थ समजायला लागला की ते गाणं आपल्या मनात घर करून राहतं. अशाच नितांत सुंदर गाण्यांचा आनंद घेऊया आजच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात. बघूया आज कोण श्रोते सहभागी झालेत आणि कोणाच्या मनात कोणतं गाणं आहे. नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा.
1: नमस्कार, बोला.
2: हा नमस्कार. बरेच दिवसात ना, जवळजवळ एक वर्ष फोन असाच ट्राय करावा लागत नव्हता. कांबळे यात्राहून फादर डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गाणं मनातलं ह्या म्हणजे गाणं मनातले पप्पा सांगा कोणाचे सांगा कोणाचे गीत मला ऐकायचं होतं.
1: अच्छा, या गाण्याची काय आठवण आहे आपल्या मनात?
2: त्या गाण्याची आठवण म्हणजे वडिलांचीच आठवण होते. वडील नाही ते सध्या. लहानपणात जे आपण खेळलो बागडलो त्यांच्या साहेब आशीर्वादानं आम्ही आता लहान आणि मोठं झालो. त्यात आकाशवाणीचं प्रेम भरपूर चांगलं मिळालं आपल्याला. गीत ऐकायचं होतं.
1: शांता शेळके यांची ही अतिशय सुंदर अशी रचना आहे जी आपण आकाशवाणीवरती नेहमी ऐकतो. हे गाणं जे गायलं आहे ते माणिक वर्मा, त्यानंतर प्रमिला दातार आणि अरुण सरनाईक यांनी गायले. घरकुल या चित्रपटातलं हे गाणं खूप गाजलं होतं, ज्याला संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. तर आपल्या आवडीचं हे गाणं नक्की ऐकूया.
3: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

0: नमस्कार,
1: मी आर्जुन नगरी कळंबा रोड येथून नरहरी गोडसे बोलतो.
0: नमस्कार, बोला.
1: 31 जून फादर्स डे म्हणून साजरा केला जातो.
0: हो,
1: 365 दिवसांपैकी असे अनेक दिवस निर्णया कारणाने साजरे केले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीत वडील नात्यावर आधारित अनेक गाणी आहेत. एक फुल दो माली मधील तुझे सूरज कहू या चंदा किंवा धूल का फूल जंगलात सोडलेल्या मुलाला घेऊन मनमोहन कृष्ण यांच्यावर चित्रित झालेले तू हिंदू बने ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा असे लग्जामध्ये ओ मेरे बेटे सुन मेरा कहना चाहे कुछ हो तसते ही रहना. पण मला सर्वात आवडलेला चित्रपट सब कुछ महमूद यांचा कुंवारा बाप. देवास सापडलेले मूल मानवी रिक्षावाला चालवणारा महमूद कसे संगोपन करतो हे दाखवले. विनोदी व करुणारस मिश्रित असलेला हा चित्रपट या अनेक दिग्गज कलाकारांनी महमूदच्या प्रेमापोटी भूमिका केल्या होत्या. या मुलाला कोली होतो तेव्हा तो म्हणतो आपल्या मुलांची काळजी घ्या, माझ्या दुर्लक्षतेमुळे याला पोलिओ झाला. चांगले कथानक चित्रपट असल्याने सरकारने त्यावेळी या चित्रपटास करमुक्त केले होते. या चित्रपटातील एक गीत सजगनी तेरी मेरी मा सुमेरी गोट या गाण्यात हे मूल महमूदला कसे मिळाले याचे वर्णन केले आहे. आता हे बघा की हा रस्त्यावर मिळालेलं मूल पण अगदी एक स्वतःचा बाप सुद्धा सांभाळणार नाही असं त्याने त्यात आता ते चित्रपट असत असं नाही असत पण छान दाखवू देत आहे त्यात. अशा आपण चिकार उदाहरणं बघतो तर त्याचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य असतं ना, तरी लोक

0: सोडून देतात काही कारणानं होतं असं, पण असं करू नये नाही असं असताना ह्या चित्रात हे दाखवू द्यायचं. आणि मला हे कथानक मेहमूदच्या एका मुलावर आधारित होतं, कारण का त्या मुलाला त्यावेळी पोलिओ झालेला होता.
1: अच्छा.
0: म्हणून त्याने हा चित्रपटाची निर्मिती केली होती,
1: चित्रपट बनवला आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
2: मी सांगितलं की एक पुल दो मत. तर बलराज खान साधनाशी लग्न करत, लग्न आधीच गर्भवती होत आणि अपघातामुळे बलराज खान बाप बोलले, तर त्याने साधनाशी विवाह करावा लागतो आणि त्या मुलाचं बलराज खान यांनी कसं केले ते तर छान दाखवले की तू सूरज बनेगा, नाही नाही तू तुझे सूरज कहो चंदा, तुझे दीप हो या सारा, मेरा नाम करेगा रोशन, तुझे जग में राज बुलाया. तर ह्याचं छान दाखवले या मुलीचं. ते एका दिसत की आज मी तुला माझ्या बोलणं चालायला शिकवतो, मी जेव्हा वृद्ध होईल तेव्हा तुझं बोट घेऊन माझं बोट धरून मला सावर. छान तिथे ह्या गाण्यात सुद्धा ते वर्णन केलं. ह्या दोन्ही गाण्यापैकी कुठलंही एक गाणं आपण लावा.
1: अच्छा. आपला चित्रपटाचा व्यासंग आणि त्यानंतर गाण्याची आवड ही आपल्या बोलण्यातून समजते.
2: आवड होती लहानपणी. दुसरं काय होतं की चित्रपटाशिवाय कोणतंही साधन नव्हतं ना ते, इतर करून टीव्ही वगैरे इतर काहीच नव्हतं. त्यामुळे त्यावेळी आम्ही चित्रपट पाहिजे आणि ते लक्षात राहिले अशाच्या काळात.
1: तर तुमच्या मनातलं गाणं जे आहे तर ते प्रेम धवन यांचं आहे, जे गायलं आहे मन्नाडे यांनी, ज्याला संगीतबद्ध केलं आहे रवी यांनी. चित्रपट एक फूल दो माली नक्की ऐकूया. आपल्याशी बोलून खूप आनंद झाला.
2: नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गाणं मनातलं. बघूया यानंतर कोण श्रोते सहभागी झाले आहेत.
1: मी इचलकरंजीहून गुरुनाथ महातोकडे बोलतोय. माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. तुम्हाला जराशी गंमत वाटेल, वय वर्ष अष्टास्त असताना हे गाणं कसं काय आवडतंय. तिसरी कसम या चित्रपटातलं सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी न घोड़ा है, पैदल ही जाना है. असं हे जे गाणं आहे ते गाणं ऐकवा. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की राज कपूर बैलगाडी चालवतात, बैल ठळठळ करा लागलेत. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, न दिसणारं दृश्य असं ते दिसलेलं आहे. ते म्हणजे त्यांच्या बिडी तोंडात होते, पाठीमाग वैगा रायमान आहेत, असं ते चित्र होत. आणि परवा गंमत अशी झाली, चार पाच दिवसापूर्वी विविध भारतीवर वैगा रायमानांची मुलाखत लागलेली होती. आणि त्या ह्याने शर्माने त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळेला तुम्हाला आवडतं गाणं कुठलं असं वैगा रायमानना विचारताना त्यांनी म्हटलं सजन रे झूठ बोलो आवडतोय असं त्याचं त्या मुलाखतीत होत. हा सगळा प्रसंग मी विविध भारतीमुळे मी ऐकू शकतोय रोज. तर ह्या सगळ्या प्रसंगाचं हे करून मला ते एक गाणं हे ऐकूया सगळ्यांना.
0: आपण फोन करून सहभागी झालात आणि अतिशय एक सुंदर आठवण सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.

0: हा मी राहुल शेळे बोलतोय.
1: हा बोला.
0: तर गाणं मनातलं जे आहे ना ते सांगायचं आहे. ते गाणं आहे जे 1986 मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला होता अमृत या नावाने.
1: बर.
0: आणि त्यामध्ये राजेश खन्ना, स्मिता पाटील वगैरे, शफी इनामदार वगैरे असे होते. आणि त्यामध्ये एक गझल टाईप अशी कव्वाली होती, म्हणजे त्याला गझल म्हणू किंवा कव्वाली म्हणू असं.
1: अच्छा.
0: पण ते छान होत. ते मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती, महेंद्र कपूर असं जवळजवळ 5-6 लोकांनी मिळून ते गाणं गीत गायलेलं आहे. आणि अतिशय ते ठेकेदार गीत असं आहे. तर त्या गीताचे बोल आहेत, शराफत आली को शराफतने मार डाला असं त्या गीताचे बोल आहेत. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे. आणि राजेश खन्नाने त्यामध्ये वृद्ध माणसाचं काम केलेलं आहे. वृद्ध माणसाच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात, त्यांच्या विशेषच्या जीवनामध्ये काय अडचणी येतात, असं सगळ्या त्या कथानकावरचा जो एक ड्रामा आहे तयार झालेला. आणि त्यामध्ये सिनेमा कौटुंबिक बनलेला आहे. आपण अवतार सिनेमा बघितला तर अवतार नंतर लगेच तो आलेला होता, अवतार नंतर अमृत नावाचा. तर तो जरा मला स्टोरी अजून हे होत नाही, पण अशा टाईपचा जो सिनेमा आहे, गीत छान आहे, सुंदर आहे, ते लावलं तर बरं वाटेल.
1: अच्छा. अवतार चित्रपट देखील खूप गाजला होता.
0: हा अवतार गाजलेला होता. तो काय धार्मिक असा होता, मेला जायचं वगैरे. तर अमृत त्यानंतर जायचं, तो एकदम कौटुंबिक होता. तर चालला तसा अमृत हा सिनेमा थिएटरला चालला नाही, तरी पण तो होता सिनेमा चांगला. तर शराफत आली को शराफतने मार डाला हे शफी इनामदार आणि राजेश खन्ना या दोघांवरती चित्रित झालेलं गाणं आहे.

0: कोल्हापूर आकाशवाणी.
1: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
0: नमस्कार. जीताराम बोरसे, करजगाव तालुका, भोकरदन जिल्हा जालना. कसे आहे सर आपण?
1: आम्ही मस्त आहोत, आपण कसे आहात?
0: हा मजेत आहे, आनंदात आहे. आम्ही आता हिरव्या मिरच्या लावलेल्या आहे, शिमला आणि पटना.
1: आणि
0: त्याच्यात हरणा खूप आहे आमच्याकडे सर. तिथे हरणा शेंद्रे कुर्त्यात नुकसान करतात, तर त्याच्या जागी लिंबा खाली बास टाकूनच बसलेलो आहे ना. आपल्याशी बोलतो तरी माझा कॉल लागलेला आहे 2 महिन्या अगोदर.
1: अच्छा, तर आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
0: मला आजच्या कार्यक्रमामध्ये गाणं द्या, चांदणी तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत नितवा, हे गाणं ऐकवा सर.
1: अच्छा, या गाण्याची काय आठवण आहे आपल्या मनात?
0: हा सर, म्हणजे कसं आता निमित्ताने चांदणीचं गाणं ऐकलेलं आहे आणि हे सर्वजणी गाणं सर्वांना आवडेल अशा पद्धतीने गाणं माझ्या आवडीचं तर आहेच, आवडेल असं गाणं गेलं कारण तुमच्या आमच्या वाटावर चांगलं मीठे मीठे गोड गोड बोलत बोलू त्यांनी हे भेटतं तर त्याची रुची भेटती सर.
1: हो, याला जे संगीत आहे तर ते शिवहरी यांचं आहे आणि अतिशय सुंदर याला संगीत दिल्यामुळे हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.
0: हो सर, हो सर.
1: तर अतिशय सुंदर असं आपण गीत कळवलं,
0: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: काम हिपसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौज बोलतो सर. कसे आहात आपण?
1: आम्ही मस्त आहोत, आपण कसे आहात?
0: बस बहुत बढिया सर, बहुत बढिया. आता मी सकाळी ऐकलंय की आज आपला रेकॉर्डिंग झाला आहे, परंतु माझ्यापाशी नंबर नसल्यामुळे तमनकवाडाचे सुरेश सावळी यांच्याकडून नंबर घेतला आणि तुरंत फोन लागला सर मला.
1: अच्छा.
0: आकाशवाणी कोल्हापूरचा नियमित होता जेव्हापासून झालो तेव्हा हा माझा आपल्या आकाशवाणी कोल्हापूरला दुसराच कॉल आहे. आपण प्रसाद दादा बोलतात हे मी आवाजावरून ओळखलो सर.
1: हो, धन्यवाद.
0: आणि आकाशवाणी कोल्हापूर एक असे माध्यम स्टेशन आहे की हर श्रोता आकाशवाणी कोल्हापूरकडे जास्त फरमाईश सामील करतात सर.
1: बरोबर.
0: आणि या निमित्ताने आज मला कार्यक्रमामध्ये हिंदुस्थानची कसम या चित्रपटातील जलवा जलवा जलवा जलवा हे गीत ऐकायचंय सर मला आजच्या कार्यक्रमात.
1: अच्छा, तर आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.

0: हा नमस्कार, गाणं मनातलं कोल्हापूर आवाजवाणी.
1: हो गाणं मनातलं बोला.
0: हा नमस्कार साहेब, मी मुरगुडहून धोंडीराम पेठ बोलतोय. मला मुंबईचा फुजर या चित्रपटातील हा सागरी किनारा हे मला गीत ऐकायचं आहे साहेब.
1: या गाण्याची काय आठवण आहे आपल्या मनात?
0: ह्या गाण्याची आठवण म्हणतो साहेब, मला एक सांगायचं आहे की त्या पिक्चर मध्ये रवींद्र महाजने आणि रंजनाने काम केलेलं आहे.
1: हो.
0: आणि त्यांचं काम म्हणजे एवढं अप्रतिम आहे की म्हणजे आपण आपण तो पिक्चर बघत असताना आपल्याला असं वाटतं की रवींद्र महाजनीच्या जागी आपणच आहे असं वाटतंय साहेब. हा आणि अप्रतिम पिक्चर आहे तो. एक आठवण आहे ती, म्हणजे माझे शाळेच्या ह्याच्यात आठवण आहे साहेब.
1: तर आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीच्या गाण्याचा नक्की आनंद घेऊया.
0: धन्यवाद साहेब, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, बोला.
1: गाणं मनातलं कोल्हापूर केंद्र.
0: हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, बोला.
1: मी शशिकला कालिदास कांबळे.
0: हा.
1: चरण गाव, शावाडी तालुका, जिल्हा कोल्हापूर. मला सून लक्ष्मी सासरची ह्या पिक्चर मधलं एक गाणं आहे, ते माझ्या मनात घर करून राहिले आहे. माझी मुलगी लय लाडकी आहे, मग ती मुलगीवर ना गाणं आहे बघा सर.
0: बर.
1: एकच चिमणी गोजिरी वाणी पंखा खाली घेऊन आई गोड गोड गाणी गाई.
0: अच्छा.
1: ती उषा नाईकची मुलगी असते.
0: बर.
1: आणि ती लहानपणी त्यांची जुलाई झालेली असते आणि ते नंतर लहानपणीच गाणं मोठं झाल्यानंतर सुद्धा म्हणत्या. तशी माझी एकच मुलगी आणि लाडकी आहे. माझ्या मुलीसाठी मी ते गाणं सांगितले. माझं हे गाणं तुम्ही मंगळवारी लावणार नव्हे?
0: हो, नक्की ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.
1: हा, आभार आहे सर, फोन लागला आणि तुम्ही घेतलं याबद्दल.

0: बराय तर श्रोते हो, आज इतकंच. या कार्यक्रमासाठी तंत्रसाह्य केलं होतं संजय कुराढे आणि प्रशांत चव्हाण यांनी. हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि सुनियोजित पोहोचावं यासाठी पन्हाळा प्रक्षेपण केंद्रात कार्यरत आहेत ZN मुजावर. मी संवादक प्रसाद देसाई आत्ता आपला निरोप घेतो. अनुमती द्या, नमस्कार.
1: गाणं मनातलं.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, मध्यान्हचे 12 वाजता आहेत. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, उद्या बुधवार 24 जून 2026 उद्या सकाळी 11:05 स्वर संवाद सहज संवाद हा कार्यक्रम. सहज संवाद कार्यक्रमात उद्या आम्ही आमंत्रित केलं आहे यशस्वी उद्योजक ख्यातनाम गिर्यारोहक आणि प्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये यांना. आणि विषय असणार आहे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. संवादिका सुलभा सौमित्र, तेव्हा जरूर जोडले गेलेले रहा अस्मिता वाहिनी बरोबर 558 किलोहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोत्या आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकिया घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: रेखाडायला दिलं, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
0: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
1: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
0: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
1: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या है?
0: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
1: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
0: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
1: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस भाई.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
1: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसो रे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
0: श्रावणात
1: घन निळा,
0: घन घन माला नभी दाटल्या.
1: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात, वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
0: काय?
1: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यायला हवी, नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
0: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
1: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
0: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी, अगदी खरंय.
1: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
0: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
1: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 ला जायचंय, काकांना काय द्यायचं?

0: आला
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला वारा आला रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे झकास.
0: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू का आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे.

0: ठरवलं नाही आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे गं, आता काय?
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय?
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात अर्थात, हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटीगाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशेब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बरं का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो बाई, प्रकरण मिटलं पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आहे का? आठव योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणलं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात, त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊन. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा.
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
1: अरे
0: मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजांची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दारं खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा.

0: ठेवलं आम्ही उडत.
1: हा आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
0: काय ग काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
0: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचं आहे त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला. आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
1: रेवा रेवा तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुलसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती माहिती माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे. 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस, नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागले. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ, पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा चलते बनो.
1: रेवा या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का, या पदार्थात काय त्या पदार्थात काय. मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा आईनेच मला सांगितलेला बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
1: अरे अरे अरे लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा, वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेग बाई
1: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थाला.
0: अरे
2: ए सुखदा तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का.
2: चल रोहित. आणि हो सुखदा तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की.
0: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे.
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
0: वा वा.

0: उणी बाळ ग अगदी. हां बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं,
0: अरे
1: तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
0: मांस पुरे पुरे करा. हां भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याओ तसं चाललंय हे. हां चला गुपचूप कामाला लागा.
1: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आहे आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
2: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल
1: राहिलं. पण जास्तीची करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
0: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्यामध्ये तारतम्य राखायला सांगतो.
2: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
0: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
1: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरं आहे ना.
0: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
2: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
0: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
0: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
0: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
0: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे.
1: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं, हो ना सुखदा?
0: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालायस नाही का?
1: असेल असेल.
2: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका. आपुलकी या घरात लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं, पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलकवादक, 10 तबलावादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कुणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग्स केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे माईक
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभव

ऐकायला मिळालं आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत. म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी. म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला श्री रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं, एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे. तर

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवाने त्यांना ते ऐकवलं वगैरे, आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना, आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: ह्या ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवानी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: श्रीरामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचे की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

बुवांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू

0: यांचं.
1: तर अनंता अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायलंय ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना. आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला ते इतकं
0: माणसं वेगळीच
1: हो ना.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा अभ्यंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे. म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं आहे.
1: दिलं.
0: संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीत
1: भक्तिगीतही केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं.
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी, अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये त्या आहेत.
1: खरंय,
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असते.
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत. आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच, शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषानी, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही ते

0: असं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाहीतर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला, असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: हे भेटले नसते
0: दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्या वेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे, नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजची काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशतः माझ्याकडे आलेला आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरूंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

0: जरा पास तो आओ, आओ ना।
1: छतरी न खोल, उड़ जाएगी हवा तेरे।
2: एक खोल

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत, याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलिया

0: चिन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईनाथ दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येऊन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिल्म का नाम है मिस्टर एंड मिसेस 55.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार

तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री सचिव जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हरणे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीय आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गाबाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो, कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाईसमोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दार उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत

0: पर्यंत
1: विजयापासून विक्रमापर्यंत
0: प्रत्येक खेळ
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश।
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
4: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
5: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन
5: वाचवा रे, जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे। मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती।
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
5: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे। देशाची ही गोष्ट आहे घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे।
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे।

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

श्रुतः सहा ते सहा वाजून 10 मिनिटं या कालावधीत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही आपल्याला ऐकवू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट सुखी संसाराची 12 सूत्रे, संगीत आर डी बर्मन यांचं होतं.

सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटातलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलं होतं संगीत, आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र प्रसारित होईल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर आपण ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात नेहमी बोलवीत असतो आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दलची माहिती जाणून घेत असतो। त्यांचे केलेले कार्य, त्यांनी केलेले आपल्या जीवनात काही सार्थकता असते ती आपण आपल्या श्रोत्यांना नेहमी ऐकवत असतो। आता ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि त्यांची सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग, त्यांची प्रेमाची मूर्ती सुद्धा, त्यांची शिकवण आमचा आधार असतो। शांत आणि समाधानी जीवन, त्यांच्या आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना नेहमी व्यक्त करत असतात। तर त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल हे ज्येष्ठ नागरिक खास कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत असतात। तेव्हा असे हे ज्येष्ठ नागरिक, आज अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलावलेलं आहे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये। श्रीमती अंजली अनिल जक्कनवार या आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। मॅडम, तुमचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: आता मॅडम, अमृत कलश हा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचं बालपणापासून आपण सुरुवात करूया। एका व्यक्तीची पूर्ण बायोग्राफी या अमृत कलश कार्यक्रमात आम्ही जाणून घेत असतो। तर तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा।
2: नमस्कार सर, मी अंजली अनिल जक्कनवार, पूर्वाश्रमाची माधुरी ऋषीदेव चिलंगवार। माझं बालपण अतिशय खेड्यात असं गेलं। जन्मतारीख माझी 20/11/66, आज वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय दुर्गम असं गाव होतं। आमच्या गावात त्या काळी शाळा सुद्धा नव्हती, 1 ते 4 वर्ग फक्त गावात होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बाहेरगाव शिकायला ठेवलं।
1: आपलं गाव कोणतं सांगितलं तुम्ही?
2: माझं गाव बेडगाव।
1: कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येतं?
2: कुरखेडा तालुका, जिल्हा गडचिरोली।
1: अच्छा, कारण नुसतं गावाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना कळणार नाही ना, तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये? जिल्हा लवकर कळतो, तर गडचिरोली सारखा जिल्हा आणि नक्षलिस्ट जिल्हा आपण म्हणूया तर बरोबर, कारण या नक्षलिस्ट जिल्ह्यामध्ये जन्म होऊन त्या ठिकाणी आपण थोडा दुर्गम भाग म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी तुमचा जन्म झाला आणि मग बालपण पण मग त्याच ठिकाणी गेलं का?
2: सर, एक तर गावात शाळा नव्हती, 1 ते 7 वर्ग गावातच होते, तेवढं तिथे गेलं। नंतर शिक्षणासाठी वडिलांनी बाहेरगावी ठेवलं, नागपूरला।
1: अच्छा, नागपूरला तिथेपासून। आणि आई वडील काय करायचे मग?
2: माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणीच होती।
1: आणि भाऊ बहीण?
2: मला 2 बहीण भाऊ।
1: अच्छा, तुमच्यापेक्षा मोठे की लहान?
2: भाऊ मोठा होता, बहीण लहान आहे।
1: बहीण लहान। अच्छा बरं, मग तुमचं शालेय शिक्षण आपण म्हणतो 1 ते 4 हे कुठल्या शाळेमध्ये वगैरे झालं? शाळेचं नाव वगैरे सांगाल?
2: जिल्हा परिषद शाळा, मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद बेडगाव।
1: बेडगाव। अच्छा अच्छा, मग शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाची जी सुरुवात झाली तर तुमचं आता

0: जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर सगळे विद्यार्थी गावातनं आलेले, काही शहरातले पण, तर तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला? काय कुठे भाग घ्यायचा? शालेय संमेलन म्हणा किंवा असे जयंती वगैरे जेव्हा येतात, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे अशा वेळेस तुम्ही कुठे भाग वगैरे घेतला होता का?
1: हो सर, शाळांमध्ये नेहमी कार्यक्रम व्हायचे. वेळेस शिक्षक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळायची आणि कार्यक्रमात भाग घ्यायची. मी भाषण देणं वगैरे मला आवडायचं आधीपासून. त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं वडिलांचं, त्यामुळे त्यांच्या सोबतच म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आम्ही घडलो असं मला वाटतं खूपदा.
0: अच्छा अच्छा. कारण आता वडील जेव्हा शिक्षक असतात आणि आपल्या पाल्यांना काहीतरी शिक्षणात्मक धोरण ते नेहमी त्याचा अंमल नेहमी करत असतात आपल्या घरी पण, तर त्या बाबतीत पण तुमच्यावर पण तसंच तुम्हाला घडवलं गेलं?
1: हो सर.
0: एक विद्यार्थी म्हणून, विद्यार्थिनी म्हणून, कारण वडील शिक्षक असतात आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थीच समजतात.
1: तर शिस्त होती खूप, धाकात वाढवायचे एकदम. अजून आठवलं तरी.
0: तर एखादी प्रसंग तुम्हाला आठवतं का असा, वडिलांनी तुम्हाला खूप रागवलं किंवा काही एक काय म्हणू काही शिक्षा वगैरे केली वगैरे असं काही आहे का प्रसंग लहानपणचा?
1: लहानपणी भरपूर शिक्षा व्हायची सर, म्हणजे त्यांच्या नावानेच. म्हणजे आता जे आपण मुलं बघतो की अगदी आई बाबांना बिलकुल भीत नाही, तसं नव्हतं आमच्या काळात. एकदम शिस्तीत वागलो, त्यांनी डोळे काढले तरी बसून जायचं चुपचाप, असंच त्यांचं अशा ज्या वातावरणात घडलो आम्ही.
0: बरोबर आहे, कारण की वडिलांचं आता शिस्त, एक वडिलांचा धाक प्रत्येक घरी तर नसतो. लहानपणी पण आपण असा म्हणजे वडील म्हटले तर थोडे कडक असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्यांचा तो कडकपणा आपल्याला मात्र शिस्त लावून जातो, हे मात्र खरं आहे. आपणही मग आपलं जीवन शिस्तीमध्ये घालवतो, शिस्तीला आपण प्राधान्य देतो, हे खूप महत्वाचं.
1: अगदी बरोबर आहे ते.
0: बरं, मग आता हे शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण, तुम्ही मग शाळा बदलली असणार?
1: हो सर, मी 8वीपासून नागपूरला शिकली, सेवासदन हायस्कूल.
0: अच्छा.
1: नागपूरला, तिथेच हॉस्टेलमध्ये राहिली 3 वर्ष. नंतर 11-12 पण मी असंच नातेवाईकडे राहून शिकली.
0: अच्छा, म्हणजे तुमचे आई वडील गावी राहायचे?
1: गावी राहायचे. आमच्याकडे शाळा नव्हती ना, त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ बाहेरगावी शिकलो. शाळेची सोय नव्हती गावात तेव्हा, आता झाली वाटल्यास, पण तेव्हा आमच्या लहानपणी शाळेची कुठलीही सोय नव्हती.
0: बरोबर आहे. आणि म्हणून मग मोठ्या शहरात येऊन तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला वडिलांनी बाहेर सुद्धा पाठवलं, पण तेव्हा असं वाटलं नाही का तुम्हाला की मी बाहेर एकटीच राहते, हॉस्टेलमध्ये राहते, माझ्या कुटुंबासोबत राहत नाही, आई वडिलांसोबत राहत नाही, भाऊ बहिणींसोबत राहत नाही, मनामध्ये आलं नाही का?
1: सर, ते लहानपण एवढं हे होतं तेव्हा की आता जसं आपण बघतो मुलांना एवढे विचार, तेवढे विचार आमच्या काळात नव्हते, त्या काळात नव्हते. जे आईबाबांनी सांगितलं तेच योग्य, हाच विचार एक मनात राहायचा आणि शिकायला त्यांनी ठेवलं होतं, हे पण खूप चांगली गोष्ट होती. त्यामुळे आता पण त्यांच्याशी आदर आहे आणि जे झालं ते चांगलंच झालं असं वाटतं. कधी कधी वाटायचं, कारण तेव्हा फोन पण नव्हते, कधी जाणं पण नव्हतं, जे करस्पॉन्डिंग व्हायचं ते फक्त पत्रानेच व्हायचं, त्यांच्या पत्राचीच वाट पाहत राहायची मी. आणि वर्षात फक्त दोनदाच आम्ही गावाला जायचो, दिवाळी आणि उन्हाळा. नंतर तर काही साधनं, आमच्या गावाला जायला साधनं पण नव्हते, म्हणजे वर्षातून एसटी पण आमच्या गावात जात नव्हती त्या काळात, फक्त उन्हाळ्यात सुरू राहायची. त्यामुळे जाणं येणं पण खूप कठीण राहायचं. फक्त वडील एकदा भेटायला यायचे हॉस्टेलला, नंतर आई तर कधी यायचीच नाही बिचारी भेटायला, ती फक्त आम्ही जायचो तेव्हाच भेटायची 6 महिन्यांनी.
0: एवढा 6 महिन्यांचा काळ म्हणजे
1: खूप मोठा व्हायचा,
0: मोठा व्हायचा,
1: आठवण यायची कधी कधी,
0: प्रदीर्घ असा काळ. आणि आपल्याला काही म्हटलं तरी आपण शिक्षणासाठी बाहेरगावी आहोत, पण घरच्यांची आईची आठवण, आपल्या भाऊ बहिणींची पण आठवण येणं साहजिक आहे.
1: पत्र हे तेव्हा एक चांगलं माध्यम होतं की पत्रातूनच सगळ्या भावना कळायच्या त्यांच्या आपल्या. आम्ही कधी त्यांना पत्र टाकायचो, ते पण पत्र पाठवत राहायचे, तो खूप एक वेगळा आनंद मिळायचा जेव्हा पत्र यायचं.
0: अच्छा. बरं, मग सेवा सदन हायस्कूल मध्ये जेव्हा तुम्ही शिकलात आणि मग मला वाटतं 10वीपर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुमचं शिक्षण त्याच ठिकाणी झालं का?
1: हो सर,
0: त्याच ठिकाणी झालंय. आणि मग पुढे मग 11वी 12वी ज्युनियर कॉलेज कुठे घेतलं?
1: ते मी नातेवाईकांकडे वरठीला शिकली, भंडारा रोड.
0: अच्छा.
1: नवप्रभात ज्युनियर कॉलेज, तिथे 11वी 12वी केलं आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न पण झालं 17 वर्षी वयाच्या.
0: ग्रॅज्युएशन 17 वर्षीच झालं
1: आणि ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं.
0: पण मला वाटतं त्या काळात असा कायदा नव्हता का की?
1: होता सर कायदा, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर करावं
0: म्हणून. बरोबर.
1: आणि मला ते, मी तर वडिलांचा प्रतिकारही केला होता, पण तेव्हा एवढा आम्ही हे नव्हतो की त्यांना एकदम नकार द्यायचा, नाही का?
0: बरोबर.
1: शिवाय आता त्यांना वडिलांना पण काळजी वाटायची, मुलींना इकडे तिकडून शिवायची म्हणजे शिकायची गावात सोय नव्हती. आणि माझ्या हसूबाई टीचर होत्या, त्यांना म्हटलं तसं मी की दादा तुम्ही, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो की दादा माझं मला शिकायचं आहे, शिकू द्या, नंतर लग्न करा. पण ती ज्यांनी, त्यांनी जी मला जी प्रेरणा दिली होती शिक्षणाविषयी, ती मी लग्नानंतरही सोडली नाही. मला 19 वर्षी मुलगी झाली तरी मग मी नंतर ती झाल्यावर लगेच शिक्षणाला सुरुवात केली. तेव्हा मी BSW केलं नागपूरात. मला म्हणजे माझं सासर नागपूर आहे त्यामुळे मग मला प्रोफेशनल कोर्स करायचा होता. काहीतरी करावंच होतं त्याच्या पायावर बरावं असं माझी प्रबळ इच्छा होती आधीपासूनच. तर मग ते इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि लहान मुलांना सांभाळून मी कॉलेज केलं, डिग्री मिळवली.
0: BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क.
1: ओके,
0: म्हणजे सोशल विषयाशी तुम्ही शिक्षण घेतलं आहे.

0: आणि सामाजिक दृष्टिकोनातनं लोकसेवा जनसेवा त्यासंबंधीच हा डिग्री कोर्स आहे मला वाटतं. मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण तुम्ही कम्प्लीट केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं. बरं, लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पत्नी होता पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही आई झालात. आता आई होणं म्हणजे त्यांच्या जीवनात जन्मजन्मांतराची आई असते, पण आई झाल्यावरही तुम्ही शिक्षणाचा जो तुमचा शिक्षण घेण्याचा जी तुम्हाला आवड होती ती तुम्ही पूर्ण कम्प्लीट केली.
1: हो सर.
0: हे महत्वाचं. बरं, मग बीएसडब्ल्यू झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं का की मास्टर डिग्री घ्यावी म्हणून?
1: हो, मी एमएस साठी पण प्रयत्न केला, फर्स्ट इयर दिलं, पण मला एवढं मग मला नोकरी पण मिळाली सर लगेच वयाच्या 24व्या वर्षी. ती भामरागड, अगदी अतिदुर्गम भागात, आणि नागपूर ते भामरागड 12 तास पूर्ण प्रवास छोट्या मुलीला घेऊन एवढं सगळं. मग मला ते म्हणजे फॉर्म भरला मी एमएचा, फर्स्ट इयर झालं, पण सेकंड इयर मग मी दिलीच नाही परीक्षा, राहून गेलं.
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला जॉब हा कुठल्या डिपार्टमेंटला मिळाला?
1: आयसीडीएस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम,
0: अंगणवाडी,
1: महिला बालकल्याण विभाग,
0: महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, म्हणजे स्टेटचा
1: जॉब? सेंट्रलचा सर.
0: सेंट्रलचा आहे. अच्छा अच्छा. आता हा जो तुम्ही भाग सांगितला, भामरागड आणि जिल्हा गडचिरोली, आणि हा तालुका म्हणजे म्हटला तर एकदम दुर्गम असा भाग आहे, पूर्व महाराष्ट्राचा हा आपण काय म्हणू डिस्टर्ब एरिया भाग आहे, जंगलचा भाग आहे पूर्ण, आणि अजूनही हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मागासलेला आहे, आदिवासी समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे, तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला प्राप्त झाली, मग अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्य सुरू केलं?
1: अंगणवाडी सुपरवायझर,
0: म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर तेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुमच्याकडे असं कोणतं कार्य तुम्हाला करावं लागायचं?
1: मला सर अंगणवाडी व्हिजिट असायच्या माझ्या एरियात जेवढ्या, म्हणजे आम्हाला 25 अंगणवाड्या असतात एका सुपरवायझरकडे, ते 25 गावांना भेटी द्यायच्या असतात, म्हणजे एक सर्कल असते हेडक्वार्टर आणि आजूबाजूच्या अंगणवाड्या असतात, तिथे कसं काम सुरू आहे, वर्कर नीट राहत करतात की नाही काम, त्यांना गायडन्स करणं, मिटिंगा घेणं, मग त्या गावांमध्ये काही प्रबोधन करतात ते का आपल्याला, कारण अंगणवाडी म्हटलं की माता आणि मुलं या विषयावर फोकस आहे, मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, मातांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम आहे, त्यामुळे गावागावात कार्यक्रम घेणं, मातांच्या सभा घेणं, मातांना मोटिवेट करणं, त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही करता येईल का ते सांगणं, सगळं काम खूप कठीणही होतं सुरुवातीला, कारण भाषेची पण खूप अडचण होती.
0: कोणती भाषा होती त्या ठिकाणी?
1: गोंडी भाषा बोलतात सर.
0: गोंडी भाषा. अच्छा, कारण महाराष्ट्र म्हटला तर महाराष्ट्रात वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते, पण ती मराठीच असते. तुम्हाला गोंडी भाषा येते का? समजते?
1: नाही सर, मला येत नाही. 35 वर्ष झाले त्या गोष्टीला, आता 30 वर्ष.
0: अंगणवाडी सेविका म्हटलं तर अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती महिला, त्यांचं खानपान, त्यांना कुठल्या व्हिटॅमिन्स युक्त आहार, त्यांच्या आहाराच्या सवयी, आणि मग बाळणपण झाल्यानंतर त्याची बाळाची काळजी, आणि आदिवासी भाग म्हटला तर त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या काय म्हणू अंधश्रद्धा पण असतात, काही गोष्टी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने चालत आलेल्या असतात, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं म्हणा, किंवा त्यांना अंधश्रद्धेतून म्हणा, त्यांच्या जुन्या परंपरांमधून म्हणा, बाहेर कसं काढण्याचा प्रयत्न केला?
1: सर, आम्ही मातांच्या सभा घ्यायचो, आमची जी अंगणवाडी कार्यकर्ती होती गावातली आणि तिची मदतनीस, या दोघींना गोंडी समजायचं, त्यांच्या मारतीने आम्ही हे काम करायचो. नंतर आम्ही किशोरी मुलींचं ट्रेनिंग घ्यायचो, किशोरी मुलींची मीटिंग घ्यायचो, कारण किशोरी मुली या गावातल्याच असतात आणि त्या शाळेत जातात तर त्यांना मराठी चांगलं बोलता यायला लागलं, हळूहळू प्रगती होत गेली, आणि माता पण हळूहळू शाळेत जायला लागल्या, त्या पण मदत करायला लागल्या, त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं आहाराचं, मुलांना काय खायला द्यावं, काय देऊ नये, कुठे गेलो भेटायला बिस्किटचे पुडे, चॉकलेट्स, फिंगर्स असंच अन्न म्हणजे घेऊन जातो खाऊ मुलांसाठी, तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळेच मग कुपोषण वाढते, मुलांना चांगल्या सवयी लागत नाही, तर आम्ही त्याच्यावरच फोकस करायचो की हे जंक फूड हे सगळं देणं बरोबर नाही आणि घरचंच अन्न द्यायला पाहिजे. एक तर तिकडे एक पद्धत आहे, मुलांना 24 तास कामात राहतात घरच्या बाया, आदिवासी लोक खूपदा जंगलातच जाऊन राहतात, त्यामुळे घरातल्या मुलांकडे दुर्लक्ष होते, पण आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली, पण तरी अजूनही भाग दुर्गमच आहे, कारण तेवढं दळणवळणाची साधनं पण नव्हती, जायला पण खूप अडचणी यायच्या, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण खूप अडचणी यायच्या, साधं लसीकरण असलं तरी लोक आणायचे नाही मुलांना, माता आमच्या काही काही तर तेव्हा त्या 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आमच्या अंगणवाडीच्या हेल्पर सुद्धा एवढ्या हे होत्या अशिक्षित, त्या सुद्धा लपून लपून राहायच्या मुलांना लसीकरण द्यायचं. आता हळूहळू प्रगती झाली आणि आता बदललं वातावरण, पण त्याला सगळ्या गोष्टीला खूप त्रास घ्यावा लागला.
0: हो, आता कारण हा भाग म्हटला, गडचिरोली जिल्हाच म्हटला पूर्णत, तर दुर्गम भाग आहे आणि आदिवासी व्याप्त असलेला भाग आहे, पुरेसं शिक्षण न घेतलेले लोक आहेत अजूनही, आणि शिक्षणाचा अभाव आणि जुन्या परंपरा यामध्येच ते लोक, त्यांचे सण पण वेगळे, खानपान पण सगळा आदिवासीच्याच याच्यातला असायचा, त्यामुळे मला वाटते त्या भागात कुपोषणाचा जो लहान मुलांना आपण बघतो, तर मला वाटते कुपोषित मुलं जास्त आहेत त्या भागात.
1: हो सर, तिकडे आहे तसं प्रमाण जास्तच इतर तुलनेत, पण तसंही म्हणता येणार नाही.

0: कारण आता मी काही काही आता सुरुवातीला पाचवर तिथे काम केलं, पण बाकी नंतर चांगले पण एरियात सुद्धा काम केलं, तिथे पण कुपोषण तेवढंच होतं. उलट त्याच दृष्टीने भामरागडकडे कमी होतं, यासाठी म्हणते मी कमी होतं कारण ते लोक बाहेरचं काही जंक फूड मुलांना जास्त खाऊ घालत नाही, कारण त्यांच्याकडे दुकान नसतात गावात, छोट लहान लहान गावं असतात, त्यामुळे घरात जे शिजलं तेच मुलं खातात.
1: तर तेव्हा जी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही लागलात, म्हणजे आजपासून तुमच्या 25-30 वर्ष आधी, 35 वर्षापूर्वी, तर तेव्हा शिक्षणाचं असं काय हे होतं, महिला कोणत्या वर्गापर्यंत शिकायच्या?
0: सर तेव्हा पण सुरुवातीपासून आश्रम शाळा होत्या गावांमध्ये, भामरागड सारख्या ठिकाणी 1 ते 7 वर्ग होते. सुरुवातीला शाळा होत्या पण एक शिक्षकी, दोन शिक्षकी, एक वर्ग, दोन वर्ग अशा होत्या. आश्रम शाळा होत्या सर तेव्हा पण जुन्या, पण आधी मुलांसाठी, शिक्षणासाठी मुलं मुली.
1: बरं, मग तुमचं आता नोकरी तुम्ही सांभाळली, पण तुमचं कुटुंब सुद्धा होतं ना स्वतःचं, तुमचे मिस्टर होते, मुलं होते, दोन ठिकाणचं तुम्हाला हे कसं हे सांभाळलं तुम्ही, म्हणजे नोकरी आणि घर, म्हणजे तुमचं कुटुंब आहे स्वतःचं.
0: महिला नोकरी करून घर सांभाळचं त्रासाचं जाते सर, पण सांभाळलं कारण ती एक सगळी गोष्टी उर्मी असते, स्त्री तेवढी करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते घर आणि मुलं सांभाळायची. मला नेहमी मुलांविषयी वाईट वाटायचं की आपण त्याच्यावर अन्याय तर नाही केला, कारण लहानपणापासून माझ्या मुलांसाठी मी शिक्षण घेतलं तेव्हा पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एक चांगलं वाटतं की मुलं माझी चांगली, म्हणजे शिक्षण वगैरे मुलांनी चांगलं घेतलं, त्यामुळे मी घर आणि नोकरी चांगल्या प्रकारे सांभाळली असं मला वाटतं.
1: नाही बरोबर आहे, कारण एका स्त्रीला एक गृहिणी म्हणून पण कार्य करत आहात तुम्ही, आणि एक शासकीय सेवक म्हणून, शासकीय नोकरी करणाऱ्या, पण एक तुमचं दोन दोन कार्यावर तुम्हाला तुमचं जीवनमान पूर्ण व्यतीत करावं लागलं. तर मॅडम आपण आता थोडा एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश, आणि आज या कार्यक्रमात आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजली अनिल जक्कनवार यांच्याशी आपली वार्ता सुरू आहे. तर अंजली मॅडम, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया. तर सांगा तुमचं आवडीचं गीत, तुम्ही जर ते म्हणून दाखवलं तुमच्या स्वमुखातून, आणि ओरिजिनल गीत आपण मग नंतर ते पण ऐकवतो.
0: ठीक आहे सर, मग त्या स्मरण पावलेल्या सुमन कल्याणपूरकर यांचं गीत म्हणण्याचा प्रयत्न.

0: वा वा वा मॅडम, फार छान. तुमचा आवाज पण अगदी गोड आहे आणि तुमचं गीत सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आहे, एक भावगीत आहे. आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ते नक्कीच आवडलं असणार. तर आपण मुलाखतीमध्ये पुढे जाऊया.
1: चालेल सर.
0: आता तुम्ही मॅडम ज्या काही एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी, तर हा काळ कोणता होता? म्हणजे तुमचा जो 35 वर्षाचा पूर्ण नोकरीचा काळ गेला, पण तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आलात, भामरागड आणि तुमच्या बदल्या पण झाल्यात, तर अशा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला बदलीसाठी जावं लागलं?
1: 1989 पासून मी नोकरी जॉईन केली सर. ती माझी पहिली अपॉइंटमेंट भामरागडच होती. तर माझं ऑफिस एटापल्ली होतं, ते खूप दूर होतं, 90 किलोमीटर. तो पण एक खूप त्रासाचा काळ गेला. 5 वर्ष ती खूप कठीणच गेली. आता पण आठवलं, भामरागड म्हटलं की नको वाटतं पुन्हा जायला. नंतर मी आरमोरीला आली, एकदम चांगला एरिया होता तो. 10 वर्ष तिथे काम केलं. नंतर पुन्हा 4 वर्ष मी चामोर्शी एरियात काम केलं. म्हणजे आम्हाला तालुका लेवलच आमची बदली होते. नंतर मी भामरागडवरून आरमोरीला आली. आरमोरी चांगलं गाव होतं. त्यात आरमोरीला आल्यामुळे माझ्या मुलांची प्रगती झाली. मुलं पण थोडे चांगले शिकू शकले. माझी मुलगी पण 1 ते 4 वगैरे भामरागडला शिकली. पण आज ती एमटेक झाली आहे.

0: चांगल्या शहरात दुबईला राहते, तिच्यामुळे मी पण परदेशवारी केली आहे. ही पण मला अभिमानाचीच गोष्ट वाटते. जपानला जाऊन आली, दुबईला जाऊन आली मुलींकडे, आणि नंतर मग मी चामोर्शीला राहिली 7-8 वर्ष, आणि आता शेवटी पुन्हा मी धानोरा सारखा, धानोरा एरिया तो पण भामरागड सारखाच अतिदुर्गम भाग आहे सर, अतिशय दुर्गम. जे नक्षलवादी म्हणतो आपण ते भामरागडपेक्षा मला इकडेच जास्त आढळले. आमच्या लहानपणी एवढं नक्षलवादी म्हणतात पण एवढं आम्ही कधी बघितलेच नव्हते. लहानपण पण आमचं अतिदुर्गम भागात गेलं, पण नक्षलवादी हे नाव आम्हाला काही कळत नव्हतं, पण इकडेच ते जास्त आढळलं प्रमाण. आणि नंतर मी आता रिटायर्ड झाली तेव्हा मला एबीडीओचं प्रमोशन मिळालं. असं वाटलं एवढ्या वर्ष आपण सेवा केली तर आमच्या केडरला प्रमोशनच दिलं. एकतर महिलांचं ऑफिस, समाजात दुय्यम स्थान, शासनाच्या ह्याच्यात पण आम्हाला दुय्यम स्थान नेहमी मिळालं असं मला वाटायचं. कारण आपण एवढी जीव तोडून मेहनत करतो ते कुठेतरी आपले प्रमोशन व्हावं असं सारखं वाटत होतं, आणि आता ते रिटायर्डच्या वेळेला मिळालं.
1: आता एबीडीओ म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना कळणार नाही, तर एबीडीओ म्हणजे कुठलं प्रमोशन?
0: असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तालुका लेवलला बीडीओंची पोस्ट खूप मोठी असते. जशी तहसीलमध्ये तहसीलदार असतात तसे पंचायत समितीला बीडीओ असतात, त्यांना सहायक म्हणून एबीडीओची ही पोस्ट असते सर.
1: छान. म्हणजे तुम्ही एवढं सगळं तुमच्या कार्यासाठी आणि तुमच्या दुर्गम भागातील लोकांसाठी तुमची नोकरी आणि तुमची ही सेवा जी झाली ती अंगणवाडी पर्यवेक्षिका नंतर एबीडीओ म्हणून तुम्हाला पद प्राप्त झालं, हा सगळा तुमचा काळ जवळपास तुमचा रिटायरमेंटचा टोटल सर्व्हिसचा किती वर्षांचा काळ झाला?
0: टोटल एकूण 35 वर्ष सेवा केली सर मी.
1: 35 वर्ष. आणि आता या 35 वर्षानंतर सध्या तुम्ही काय करता?
0: तशी मला समाज कार्याची अजून एक काम करायची खूप इच्छा आहे. माझं काम पूर्ण महिला बालकल्याण विभागात गेलं, महिला आणि मुलांसाठीच काम करायचं आहे, आणि अजूनही मला मुलांसाठी काम करायला आवडेल.
1: अच्छा. कुठल्या वयोगटातील मुला मुलींसाठी तुम्हाला असं कार्य करण्याची इच्छा वाटते?
0: 0-6 वयोगट, कारण हा वयोगट मुलांना अतिशय महत्वाचा आहे. याच वयोगटात मुलांचा सर्वांगीण विकास होतो मुलांचा, आणि आज आपण जे आहोत ते बसलो आहोत ते सगळं लहानपणी मिळाल्या संस्कारांमुळे, जे घडतो ते लहानपणामुळे. त्यामुळे हा वयोगट खूप सेन्सिटिव्ह आहे. आजकाल आई बाबा दोन्ही काम करतात, घरी मुलांना बघायला कोणी राहत नाही, आणि लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांचा त्याचा परिणाम होतो पुढील भविष्यावर. त्यामुळे मुलांसाठी मला अजूनही खूप करायची इच्छा आहे, आणि मी ते करणारच आहे भविष्यात.
1: बालपण जे असतं 1-10 वर्ष, 0-10 वर्ष म्हणतो आपण, या काळात ज्या काही आपण चांगल्या सवयी लावतो, एक आपण काय म्हणू बुद्धिमत्तेला एक जोर असतो त्यामध्ये, आणि जे काही मुलं शिक्षण घेतात, मुलगा असो की मुलगी असो, अशा काळात त्यांना लहानपणापासून शिकवलेलं हे जन्मभर लक्षात राहतं. बरं, आता मॅडम तुमचे काही छंद वगैरे तुम्ही त्या 35 वर्षाच्या काळात म्हणा किंवा तुमच्या लहानपणापासून काही जोपासलेत का?
0: सुरुवातीपासून असं वाचनाची आवड होती सर. गाणं पण आवडायचं मला नेहमीच, पण नोकरीच्या काळात आणि सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या आयुष्यभर पेलल्या गेल्या की स्वतःच्या छंदांकडे नेहमी दुर्लक्षच झालं. सगळं दुसऱ्यांसाठीच करणं झालं, स्वतःसाठी काही करणं झालंच नाही, खूप गोष्टी राहूनच गेल्या. आता पुढे करील असं वाटतंय. त्यासाठी आरोग्य चांगलं असणं महत्वाचं वाटतंय.
1: बरोबर, कारण आरोग्य चांगलं तर सगळ्या काही गोष्टी गोड वाटतात. ज्या काही गोष्टी आपण पुढे करण्याचा आपण जो करतो आणि आपल्यामध्ये एक जिद्द असते काहीतरी करून दाखवायची म्हणा किंवा आपण काहीतरी करू, त्याला वयोमर्यादेवर काही नसते. बरं, मग तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही काही सांगितलं नाही. कुटुंबामध्ये तुमच्या घरी तुमचे मिस्टर आणि एक मुलगी, या व्यतिरिक्त अजून कोणी आहेत का?
0: आता कुटुंबात माझी मुलगी आहे, जावई आहेत, माझे मिस्टर, मुलगा असून एक नातू आहे, एक नातीन आहे, एवढे सगळे लोक आहेत. आम्ही आता एकत्र फॅमिलीच आहे आमची, एकत्र कुटुंब आहे, मुलगा सून आणि आम्ही दोघं असे असतो, नातू आहे छोटा.
1: अच्छा अच्छा. काय करतो मुलगा?
0: मुलगा माझं इव्हेंट्सचं काम करतो, वेगवेगळे शूट करतो तो. मुलगी माझी, मुलगी जावे दुबईला राहतात, जावे इंजिनियर. माझ्या मुलीने पण एमटेक केलं आहे, मुलगा पण, मुलांनी पण एमबीए केलं आहे, सून पण छान आहे.
1: आणि तुम्ही आजी पण झालात, हे महत्वाचं. बरं, आता शेवटी आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, तर शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश प्रदान करणार?
0: खूपदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे, तर आपण पण बदललं पाहिजे. आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं हे सगळेच सांगतात, पण वागायचं कसं हे कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतंय.
1: एखादं उदाहरण देऊन थोडं सांगितलं तर लोकांना अजून चांगलं कळेल, म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे याबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना जरा कथित करायला.
0: सर, आपण सिनियर सिटीजन म्हटलं की आपण नेहमी दुसऱ्यांवर आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, तर तसं न वागता आपणही काही त्यांच्या कामात येतो का, त्यांना काही मदत करू शकतो का, हे आपण बघितलं पाहिजे. आपली वागणूक नम्र असली पाहिजे. जी आपली, म्हणजे आपण मोठे झालो म्हणजे आपण खूप हे नाही करू शकत ना, त्यांना आपण ओझने आपण आधार वाटलो पाहिजे असं मला वाटतंय. आपल्या मुलांना आपण ओझने ते एक आधार बनलो पाहिजे असं नेहमीच मला वाटतंय.
1: इतर श्रोत्यांनी पण यात अमल केला पाहिजे तुम्ही सांगितलेल्या या संदेशाबद्दल.

0: तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण अंजली अनिल जक्कनवार यांच्या जीवनाविषयी बरीच काही माहिती जाणून घेतली. त्यांनी केलेलं कार्य अंगणवाडी सेविकांसाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून, अशा भामरागड, चामोर्शी, आरमोरी, धानोरा, देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके तालुक्यांची जागा आहे आणि या तालुक्यांच्या जागेवर त्यांनी नोकरी सांभाळली, सोबत कुटुंबीय पण सांभाळलं. एवढ्या सगळ्या गोष्टींतनं त्यांनी आज एक रिटायरमेंट लाईफ त्या शांतपणे जगत आहेत आणि काहीतरी करण्याची त्यांची इच्छा पण आहे, त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलीच आहे. तर अंजली मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी नागपूर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: थँक्यू सर. मी सुद्धा आपले आभार म्हणते की आपण मला ही बोलण्याची संधी दिली. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण माझ्या म्हणजे बोलण्यातून काही प्रेरणा मिळेल तर मला त्याचा आनंदच आहे. थँक्यू.
0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: अमृत कलश कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती केटी थॉमस यांना समाज कार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण, तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल,

0: पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% ~58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% - 3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी

0: माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ऍप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2ऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक

0: शिक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी

0: अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% वरून 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉक्टर राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून आपण ऐकू शकाल.

0: एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
1: पाणी वाचवारे, इंधन वाचवारे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
1: पाणी वाचवारे, इंधन वाचवारे.
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठंतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी

0: श्रोते हो FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एअर या आमच्या ऑफिशियल ॲपवरती आपण आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. कृषी विषयक कार्यक्रमाची वेळ झाली आहे. भारत सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम किसान वाणी.
1: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहात जनावरांमधील लंपी आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉ सॅम लुद्रिक, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून

0: कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 68%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 23 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 58 ते 62%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 45 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 23 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
6: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी। कार्यक्रमात आता जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवाद मध्ये जनावरांमधील लंपी आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉ सॅम लुद्रिक, सहायक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत आता ऐकूया।
7: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा जो आधार असतो तो शेती आहे आणि त्या शेतीला जोडधंदा हा दूध दुभत्यांचा असतो आणि याच दूध दुभत्यांवरती गेल्या काही वर्षांमध्ये एका रोगाने घाला घातलेला आहे, तो म्हणजे लंपी। तर याच लंपी आजाराबद्दल आज आपल्याशी डॉक्टर सॅम लुद्रिक सर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर विभाग, हे आपल्याशी आज चर्चा करणार आहेत। सर, तुमचं आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत।
8: नमस्कार, धन्यवाद।
7: सर, अलीकडच्या काही कालावधीमध्ये, काही वर्षांमध्ये

0: लंपी हा त्वचेला होणारा रोग बऱ्यापैकी जनावरांमध्ये दिसत आहे. या रोगाची बरीचशी आपण लक्षणं वगैरे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहेत, परंतु या रोगावरती प्रतिबंधात्मक लस सध्या उपलब्ध झालेली आहे आणि याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर यापूर्वी लंपी हा त्वचेचा होणारा जो आजार आहे जनावरांमध्ये, तर तो नेमका आजार काय असतो?
1: सर्वप्रथम मी सर्व पशुपालकांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. लंपीचा आजार आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2021-22 या वर्षामध्ये आपण अनुभवलेला आहे आणि काही प्रमाणात तुरळक काही केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये अजून पण आढळत आहेत. तर वास्तविक पाहता हा आजार भारतामध्ये 2019 साली ओरिसामध्ये पहिल्यांदा आला आणि तिथून आपल्याकडे तो संक्रमित झाला आणि पहिल्यांदा आपल्याला काही समजत नव्हतं की बाबा हा आजार काय आहे. परंतु नंतर असं लक्षात आलं की हा कॅप्रिपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे आणि तो आपल्याला गायींच्यामध्ये स्पेशली गोवर्गामध्ये म्हणजे गायी असतील, बैल असतील, वासरं असतील यांच्यामध्ये सर्वात जास्त दिसून येतो. काही प्रमाणात म्हशींच्या मध्ये दिसून येतो, अगदीच नगण्य प्रमाण आहे त्याचं. परंतु याच प्रकारचा व्हायरस ज्याच्यामध्ये शीप आणि गोट्समध्ये म्हणजे शेळ्या आणि मेंढ्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला गोट पॉक्स किंवा शीप पॉक्स ज्याला कॅप्रिपॉक्स या विषाणूमुळेच होणारा किंवा त्याच्याशी संलग्न असणारा असा हा आजार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा विषाणूजन्य आजार असल्यामुळं त्याच्यावरती असा विशेष काही औषध उपचार असा स्पेसिफिक औषध आपण देऊ शकत नाही. उदाहरणादाखल सांगायचं झालं तरी समजा घटसर्प आहे, तर या घटसर्पच्या आजारामध्ये आपल्याला पुष्कळ अँटीबायोटिक आहेत की ज्या 100% आपण त्यांना बरं करू शकतो. परंतु याच्यामध्ये लंपी स्किन डिसीजमध्ये किंवा LSD आपण ज्याला म्हणतो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की हा रोग जो आहे हा प्रतिकार शक्तीवरतीच त्या जनावरांच्या घाला घालत असल्यामुळं त्याची प्रतिकार शक्ती कमी होते आणि मग तो आजार बाजूला राहतो आणि बाकीच्या दुसऱ्या आजारांच्यामुळे त्या जनावरांना जास्त त्रास होतो आणि जनावरं काही काही वेळा मृत्युमुखी पडतात. साधारणतः आपल्याकडे जर बघितलं तर आपण महाराष्ट्रामध्ये खूप प्रयत्न करून 1-8% आपल्याकडे मॉर्टॅलिटी रेट होता, म्हणजे 100 जनावरं आजारी असतील तर त्यापैकी 7-8 जनावरं मृत्युमुखी पडली, इतरांना वाचवण्यात आपल्याला कौशल्य मिळालं नंतर पुढे जाऊन. परंतु जर आपण लक्ष दिलं नाही तर मात्र अशी जनावरं नक्की मृत्युमुखी पडत राहतात.
0: शेतकऱ्यांच्याकडे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशी बरीचशी जनावरं असतात, तर हा जो लंपी आजार आहे तो विशेष कोणत्या प्रकारच्या जनावरांमध्ये आढळतो?
1: मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की विशेषतः गाय वर्गांच्या मध्ये आणि म्हैस वर्गामध्ये हा आजार आपल्याला आढळतो. परंतु म्हशीमध्ये लंपी स्किन डिसीजचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे, तर गायींच्या मध्ये हे प्रमाण खूप आहे. आणि गायी मॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो, ती मॉर्बिडिटी म्हणजे गायी आजारी पडण्याचं प्रमाण आपल्याला सर्वात जास्त दिसून येते. आणि गाय वर्गामध्ये विशेषतः आपल्याला असं आढळून आलं असेल, आपण शेतकऱ्यांचा सुद्धा अनुभव आहे की जी जनावरं म्हणजे आपले देशी गोवंश जो आहे तो देशी गोवंश सर्वात जास्त या आजाराला बळी पडला आणि त्यामुळं याची सिव्हिरिटी खूपच महत्वाचा असा आजार आपल्याला आलेला आहे 2021-22 आणि अगदी तुरळक केसेसमध्ये काही वेळा आपल्याला दिसून येतो.
0: सर, हा जो लंपी आजार आहे जनावरांना या आजाराची सुरुवात झाल्यानंतर किंवा लागण झाल्यानंतर प्रमुख लक्षणं कोणती असतात सर?
1: आता लंपी आजाराची लक्षणं जर सांगायची झाली तर दोन प्रकारे आपल्याला पाहू शकतो की पहिल्यांदा म्हणजे ज्याला आपण अक्यूट इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पहिल्यांदाच त्याला इन्फेक्शन झाले, त्या जनावराला पहिल्यांदाच तो आजार झालेला आहे. 4-14 दिवसापर्यंत ज्यावेळी तो जनावर त्या विषाणूच्या संपर्कामध्ये येते त्यावेळी 4-14 दिवसापर्यंत ते विषाणू त्या शरीरामध्ये वाढतात आणि मग अचानक एकाच दिवशी एका जनावराला 105-106 डिग्री फॅरनहाईट एवढं टेम्परेचर येतं, खूप ताप येतो. पहिलं लक्षण आहे की त्याच्या अंगावर ताप येतो. दुसऱ्यांदा मग त्याच्या हळूहळू त्याच्या अंगावरती बारीक गाठी उठायला चालू होतात, ज्या चेहऱ्यापासून कासेपर्यंत सगळ्या अंगभर उठलेले पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे त्या जनावरांची लिम्फ नोड मोठे मोठे होतात. लिम्फ नोड म्हणजे त्याच्या पुढच्या प्रिस्कॅप्युलर म्हणजे पायाच्या जवळचे लिम्फ नोड असतील किंवा कासेच्या जवळचे लिम्फ नोड असतील ते तिथं सूज आलेली आपल्याला दिसून येते. जनावर खाय प्यायचं बंद करतं, काही वेळा नाकातून आणि तोंडातून स्राव पण आपल्याला पाहायला मिळतो आणि मग ते जनावर हळूहळू अशक्त होत जाते आणि मग जर औषधोपचार वेळेवर झाला किंवा व्यवस्थित झाला तर मात्र ते जनावराला काय फारशी बाधा होत नाही. परंतु जर लक्ष दिलं नाही तर मात्र आपल्याला काही वेळा असं दिसून येतं की ते जनावर मृत्युमुखी पडलेलं आहे. आपल्याला एक लक्षात येईल की ह्या जनावरांच्या गाठी ज्या आहेत त्या सर्व अंगभर आपल्याला दिसून येतात, काही ठिकाणी थोड्याच भागावरती दिसून येतात, काही ठिकाणी त्या गाठींचं प्रमाण एकदम मोठ्या गाठी दिसून येतात, काही ठिकाणी अगदी बारीक डास चावल्याप्रमाणे गाठी दिसून येतात, काही वेळा गाठी दिसूनच येत नाहीत, काही वेळा नुसत्या गाठी दिसून येतात आणि ताप येत नाही, अशी पण

0: लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. नुसत्याच गाठी उठल्या परंतु त्याला ताप नाही, जनावर खाते पिते एकदम व्यवस्थित चालू आहे, असे आपल्याला काही जनावरं पाहायला मिळतात. म्हणजे रोगाची लक्षणं जी आहेत ती वेगवेगळी आहेत, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की त्याला 105-106 फॅरनहाईट एवढं टेम्परेचर हे पहिल्यांदा आपल्याला निश्चित रीतीनं पाहायला मिळतं, आणि गाठीवरून लगेच लक्षात येते की या जनावराला 105-106 टेम्परेचर आहे, आणि त्याचबरोबर त्याला गाठी पण झालेली आहे, तर त्याचा निश्चित रीतीनं त्या जनावराला लंपी झालेला आहे. काही जनावरांच्या मध्ये आम्ही असं बघितलं की ते जे गाठी ज्या आहेत त्या गाठी त्याच्या नाकामध्ये आणि घशामध्ये पण वाढतात,
1: आतमध्ये.
0: हा, आतमध्ये वाढतात, आणि ते आतमध्ये वाढल्या की तोंडात अन्ननलिकेमध्ये, श्वासनलिकेमध्ये, फुफ्फुसामध्ये असे अल्सर्स तयार होतात, आणि ते अल्सर एकदा तयार झाली की मग खूप त्रासाची गोष्ट आहे, आणि हे अल्सर तयार होतात आणि मग ते जनावराला काहीच खाता पिता येत नाही, आणि मग ते जनावराचा गळा पण सुजतो, काही वेळेला पोळीला पण सूज येते, आणि हे विषाणू जे आहेत ते हृदयावरती पण काम करतात, आणि त्यामुळं हृदयाचं जे काय काम आहे पंपिंगचं, ते हृदयाचं काम पंपिंगचं कमी झाल्यामुळं पण काही वेळेला आपल्याला पुढं गळ्याला जसं प्रोटीन कमी झाल्यानंतर कशी गळ्याला सूज येते किंवा घटसर्पामध्ये कशी गळ्याला सूज येते तशा पद्धतीची सूज आपल्याला काही वेळा दिसून येते. जर काही जनावर गाभण असतील तर त्यांच्यामध्ये गर्भपात झालेला पण आपल्याला दिसून येतो. जर इन्फेक्शन हे अक्यूट असेल तर ते बरं व्हायला थोडासा वेळ लागेल, परंतु जर त्या जनावराला अगोदर प्रतिक्षार शक्ती त्या जनावराची जर चांगली असेल तर आपल्याला असं दिसून येते की 1-2-3 आठवड्यामध्ये अशी जनावरं पूर्णतः बरी झालेली आपल्याला पाहायला मिळतात.
1: कोणत्याही उपचाराशिवाय असं होतं का?
0: हां, उपचार तर काय, उपचार हा आता लंपी स्किन मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे की हा आजारच विषाणूजन्य असल्यामुळं त्याच्यावर असं काही रामबाण उपाय आपल्याकडे नाही, म्हणून जनावरांची प्रतिकार शक्ती किती आहे त्याच्यावरती ते जनावर कसं तग धरणार त्या आजारामध्ये, आणि आपण त्याला बाकीचं जे देतोय सपोर्टिव्ह म्हणून थेरपी, ज्याला आपण सपोर्टिव्ह थेरपी म्हणतो,
1: सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट.
0: हा, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आणि सपोर्टिव्ह
1: थेरपी.
0: सपोर्टिव्ह थेरपीने त्या जनावराला आपण बरं करू शकतो.
1: कोणताही आजार दुसऱ्या जनावरांवर होण्याचं काहीतरी कारण असतं,
0: बरोबर.
1: हा जो आजार आहे लंपी आजार हा पसरण्याचं कारण काय असतं?
0: हा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी अस्वच्छता आहे, गोठ्यामधली अस्वच्छता ही हा पसरवण्यासाठी खरंतर कारणीभूत आहे. आता आपण म्हणाल की आजार पसरतो कसा, तर डास, माशी किंवा गोचिड इत्यादीद्वारे हा आजार पसरण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ज्या गोठ्यांच्या आजूबाजूला अस्वच्छता आहे, ज्या ठिकाणी भरपूर डास आहेत, भरपूर माशा आहेत, आणि विशेषतः रक्त पिणारे जे काही परोपजीवी आहेत ज्याला आपण पॅरासाइट्स म्हणतो, असे ज्यावेळे आहेत ते या जनावरून त्या जनावरून संक्रमित होत राहतात, आणि मग संक्रमित झालेल्या एखाद्या जनावराला झालाय लंपी, त्याच्याकडून दुसरीकडे जाऊन ते चावल्यानंतर पण त्या जनावराला तो लंपी आजार होतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या जनावराच्या नाकातून पडणारा स्राव जो आहे तो काय त्या खाद्यावरती म्हणा किंवा वैरणीवरती पडला, आणि जर त्या खाद्याच्या त्या वैरणीच्या संपर्कामध्ये इतर जनावरं जर आली, इतर गायी जर आल्या, तर त्यांना पण त्या पद्धतीनं संसर्ग होतो आणि त्या जनावरांना पण आजार होतो. तिसरी महत्वाची गोष्ट, अगदी रेअरली जर आपण बघायचं झालं म्हणजे अगदी चुकून काही वेळेला वीर्यामार्फत सुद्धा हा जंतू जो आहे तो पसरण्याचा प्रकार आपल्याला दिसून येतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की या जनावरांना खाद्यातून आणि पाण्यातून जे आजार होते ह्यामुळं हे जे खाद्य आणि पाणी जे इन्फेक्टेड आहे, ज्याला आपण म्हणतो बाधित झालेलं आहे, त्याच्यापासून आजार होत असल्यामुळं आपण त्याची खूप काळजी घेण्याची खूप आवश्यकता आहे.
1: सर, हा लंपी आजार जेव्हा जनावरांना होतो तर शेतकऱ्याचं कशाप्रकारे आर्थिक नुकसान होतं?
0: हां, तर एक खूप महत्वाची गोष्ट आहे की पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर ते जनावर दुबतं असेल आणि जर त्याला 105-106 डिग्री टेम्परेचर आलं तर पहिली गोष्ट होती म्हणजे ते हळूहळू खाय प्यायचं बंद करते. म्हणजे दुबतं जनावर जे आहे ते 105-106 टेम्परेचर आल्यानंतर त्याचं दूधच बंद होते. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की त्याचं दूध बंद झालं, अचानक दूध बंद होऊन जाते, आणि त्यामुळे सगळ्यात मोठा लॉस त्या जनावरांचा, दुबत्या जनावरांचा होतो. काही वेळेला बाधित झालेल्या जनावरांच्या मध्ये अबॉर्शन्स पण होतात, गाभण आहे. समजा एखाद्या शेतकऱ्यानं 5-6 महिने अतिशय चांगल्या रीतीनं सांभाळलेली आहे आणि ती गर्भपात झाला त्या जनावराचा, तर त्यामध्ये सुद्धा त्या जनावराचं खूप, त्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होते. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या ज्या जखमा ज्या आहेत, म्हणजे जे गाठी फुटल्यानंतर, त्या गाठी फुटल्यानंतर त्या ठिकाणी काही वेळा नेक्रोटिक पॅचेस होतात, अल्सर्स होतात, आणि या जखमा आम्ही असं बघितलं मागच्या वेळेला की जखमा बऱ्या व्हायला कितीतरी दिवस लागले, कारण ते नेक्रोटिक पॅचेस असल्यामुळं आतल्या बाजूनं ती जखम लवकर भरून येत नाही, आणि ती भरून न आल्यामुळं त्या जनावराला सारखा त्रास होतो, त्याच्यावर माशा बसतात, त्या जनावराला त्रास होतो, आणि जनावराची जी काही मेंटल स्थिती आहे ज्याला आपण म्हणतो की मानसिक जे आरोग्य आहे ते पण त्या जनावराचं बिघडतंय, आणि मग त्यामुळं पण जनावराच्या प्रजनन क्षमतेवरती असेल, दुग्ध उत्पादनावरती असेल, ड्राफ्ट पर्पज म्हणजे याला आपण कावड कामासाठी बैल

0: वापरतो त्याच्यासाठी पण असेल, त्याच्यावर पण बराच परिणाम होतो. काही जनावरांच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की लंपी स्किन डिसीज होऊन गेलाय, त्यानंतर ते जनावर गाभण राहायला पण त्रास द्यायला चालू करतं. म्हणजे ते गाभण वेळेवर राहत नाही, जसं रेग्युलर जनावर वेळेवर गाभण राहतात तर ते गाभण पण राहत नाही. म्हणजे माझाचा पिरियड पण वाढतो, म्हणजे भाकड काळ पण वाढतो, आणि मग अशी जनावरं शेतकऱ्यांना पाळणं खूप त्रासाचं होऊन जाते. लहान वासरांच्या मध्ये जर बघितलं तर मी काही प्रत्यक्षात बघितलेली आहेत वासरं, की ज्या वासराला 106 टेम्परेचर एकदम आलेलं आहे, 4 महिन्याचं वासरू आहे, लहान एकदम चांगलं आहे, सुंदर आहे, एकदम जातीवंत वासरू आहे, परंतु त्याला 106 टेम्परेचर आल्यानंतर ते उठूच शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये वासरांची मरतूक सगळ्यात जास्त होती, आणि मग वासरांची मरतूक झाली की त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. अशा पद्धतीनं लंपी रोग त्या शेतकऱ्याला खूप नुकसान त्या लंपी रोगामुळे सहन करावं लागतं.
1: गेल्या 5 ते 6 वर्षापासून लंपी आजार जनावरांमध्ये पसरत आहे, तर सध्या त्याची प्रतिबंधात्मक लसही आलेली आहे, तर लंपी आजारावर प्रतिबंधात्मक लस का गरजेची असं आपल्याला?
0: तर प्रत्येक व्हायरल इन्फेक्शन जे आहे, ज्याला आपण व्हायरल म्हणतो, म्हणजे विषाणूजन्य, पशुपालकांनी समजून घेण्यासारखी ही गोष्ट आहे. मी मुद्दाम या ठिकाणी उद्धृत करेन ही, की प्रत्येक ठिकाणी विषाणूजन्य आजार, मग तो लंपी स्किन डिसीज असेल किंवा लाळ खुरकूत रोग असेल, तर आपण लाळ खुरकूत रोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन आम्ही असा प्रयत्न करत आहे की लाळ खुरकूत रोगाचं उच्चाटन करायचं. त्याचं कारण हे की ह्या विषाणूजन्य जे आजार आहेत, त्या विषाणूजन्य आजारांच्यावरती निश्चित औषधोपचार नाही, परंतु आपण लसीच्याद्वारे आपण त्याला प्रतिबंध करू शकतो. म्हणजे अगोदरच तुम्ही त्याला लस दिल्यानंतर ती लस त्या जनावराच्या शरीरामध्ये गेली की ऑटोमॅटिकली त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, आणि ह्या अँटीबॉडीज तयार झालेले जे आहेत, त्या अँटीबॉडीज त्या जनावराला प्रोटेक्शन, म्हणजे त्या जनावराचं संरक्षण करतात. जसं माणसांच्या मध्ये आपण बघतो की आपण पुष्कळ विषाणूजन्य आजार आहेत, अगदी पोलिओसारखा आपण त्याचं उच्चाटन केलं, तर अशा काही आजार जे विषाणूजन्य आहेत त्यांना औषध हा उपचार नाही, त्याच्यावरती लस टोचणे हा आपल्यासमोर उपचार आहे. मी मुद्दाम या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो की मागच्या 3 वर्षांमध्ये आपण लंपी सदृश्य लस टोचली, ज्याला गोट पॉक्स लस आपण म्हणतो, ती गोट पॉक्सची लस आपण टोचलेली आहे. परंतु यावर्षी मी विशेष रीतीनं महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत आणि केंद्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत आपल्याला लंपीची लस मिळालेली आहे. म्हणजे लंपी आजारावरची स्पेसिफिक लस आपल्याला यावर्षी मिळालेली आहे. म्हणून मी सर्व शेतकरी पशुपालकांना माझी नम्र विनंती आहे पशुसंवर्धन विभागामार्फत की आपल्याला लस उपलब्ध झालेली आहे. त्या लसींमुळं काही वेळेला गाठी येतात, काही वेळेला 1-2 दिवस ताप येतो, त्यामुळे ते जनावर खात पित नाही किंवा दुधाला कमी येते, ह्याचा विचार न करता विशेषतः पशुपालकांना ज्यांच्याकडे गोठ्यात बैल आहेत त्या बैलांना तर 100% लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही लोक शर्यतीचा बैल असतोय, शर्यतीचा बैलाला टोचल्यानंतर त्याला काही गाठ उठली, ताप आला, नंतर ते पळायचं कमी झालं, हा एक समज, गैरसमज त्याच्या मनामध्ये आहे, आणि त्यामुळे ती लस टोचून घेत नाहीत. आणि लस टोचून घेतली नाही आणि नंतर लंपी आला की मात्र कितीही आपण औषधोपचार केला आणि किती जरी प्रयत्न केला तरी देखील आपण त्याला काय ते त्या आजारातनं बरं करू शकतोय असं काही वाटत नाही बऱ्याचदा, आणि त्या जनावराला पण तेवढा त्रास,
1: लाखो रुपयांचं नुकसान होतं.
0: आणि त्यापेक्षा त्याऐवजी एकदा लस आता उपलब्ध झालेली आहे, पशुसंवर्धन विभागानं लस उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला, तर आपलं एवढीच कर्तव्य आहे की होय बाबा, मी माझ्या प्रत्येक जनावराला, माझ्या गाईला असो, बैलाला असो, वासराला असो, लसीकरण करून हे घेतलंच पाहिजे.
1: शासन सर्वच पातळीवरती या लसीकरणाची जागरूकता वाढवत आहे. सर, हे लसीकरण करण्याचं असं स्पेसिफिक वय काय असतं का जनावरांचं?
0: हा, लसीकरण जे आहे त्या जनावराची, म्हणजे त्या वासराची जी प्रतिकार शक्ती तयार होण्याचा जो प्रकार आहे, ती प्रतिकार शक्ती साधारणतः 3 ते 4 महिन्यापासून प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये निर्माण व्हायला चालू होते. परंतु माझा असा सल्ला राहील की लंपीचं जे व्हॅक्सिन आहे ती भले प्रतिकार शक्ती त्याच्यात तयार नाही होऊ दे, परंतु आपल्या सगळ्या वासरांना ती टोचून घ्या. काही मध्ये लोक असं विचार करतात की आता आमची म्हैस किंवा आमची गाय गाभण आहे आणि त्याला लस टोचली तर अबॉर्शन होईल काय, तिचं पुढच्या वेताला दूध कमी होईल काय. लंपी होण्यापेक्षा थोडंसं दूध कमी झालेलं चालेल, परंतु आपल्या गाभण जनावरांना पण ती लस टोचून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि लस निश्चित रीतीनं सुरक्षित आहे.
1: या लसीकरणाचा काही स्पेसिफिक कालावधी काय असतो का?
0: लसीकरणाचा कालावधी कसा आहे की ही लस एकदा टोचल्यानंतर त्याची इम्युनिटी, ज्याला आपण म्हणतो की प्रतिकार शक्ती, त्या जनावरांच्या मध्ये 9 महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे पशुपालकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत की यावर्षी कुठल्या महिन्यात आम्ही व्हॅक्सिन टोचला. तर समजा आता जूनमध्ये आता आपण व्हॅक्सिन टोचायला लागलो, हे जूनमध्ये किंवा मे मध्ये टोचण्यापाठीमागे 2 उद्देश आहेत. एक उद्देश

0: पावसाळ्यापूर्वी लसीकरण होणं गरजेचं आहे, कारण पाऊस आडला पाऊस पडला की मग चिखल होतो, दलदल होते, आणि मग दलदलीमुळं आणि चिखलामुळं डास निर्माण होतात, माश्या निर्माण होतात, आणि ज्या माश्या आणि डास हे ते जंतू पसरवण्यासाठी महत्वाचं आहे. ते चावायच्या अगोदर आपल्या जनावराला किमान 21 दिवस अगोदर त्याचं वॅक्सिनेशन किंवा त्याचं लसीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून लसीकरण हे पावसाळ्यापूर्वी आणि आपल्या जनावराला टोचल्यानंतर 1-9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण त्याला लसीकरण, परत 9 महिन्यानंतर त्याला लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लंपीची लस ही काय आयुष्यभरासाठी लस नाही, त्यामुळं जसं आपण आतापर्यंत लाळ खुरकूत लसीच्या बाबतीमध्ये दर 6 महिन्याला आपण लस टोचून घेत होतो, त्याच पद्धतीनं लंपीची लस सुद्धा दर 9 महिन्यांनी की वर्षभराने आपण टोचणं अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी ही लस टोचून घ्यायलाच पाहिजे.
1: सर, लसीकरण म्हटल्यानंतर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये शंका येतातच, तर लस टोचल्यानंतर जनावरांना काही दुष्परिणाम होतात का?
0: लस टोचल्यानंतर शक्यतो आम्ही लस टोचताना प्रत्येक जनावराला नवीन सुई वापरतो, शक्यतो म्हणण्यापेक्षा आम्ही नवीन सुईच वापरतो, जेणेकरून काय होते की या जनावरापासून त्या जनावरापर्यंत ती सुई वापरली जात नाही. मगाशी मी सांगत होतो की डास माशा वगैरे, पण काही काही वेळेला आमच्या असं लक्षात आलं की ज्या जनावराला लंपीच्या जनावराला आम्ही ती सुई वापरली, ती सुई दुसऱ्या जनावराला वापरल्यानंतर सुद्धा त्या जनावरामध्ये लंपी चालू झाला, किंवा एखादा डॉक्टर लसी लंपीची जनावर ट्रीटमेंट करून गेले, ट्रीटमेंट करून तिथून ते बाहेर पडला आणि दुसऱ्या चांगल्या जनावरांच्या जवळ गेला, तर त्यांच्या मार्फत सुद्धा काही काही वेळेला रोगाचा प्रसार झालेला काही वेळा पाहायला मिळाला. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या लसीकरणाच्या वेळेला नवीन सुई वापरणे, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गाठी होण्याचं कारण एकच आहे की जनावराला सुई मारल्यानंतर ते जनावर हलतं, इकडे तिकडे हलत राहते आणि ती सुई इकडे तिकडे कातड्यात हलते आणि त्यामुळे बऱ्याचदा ती गाठी निर्माण होतात. इन्फेक्शन हा मेन सोर्स आहे गाठी निर्माण होण्याचा. दुसरं, जर ती जनावर हललं तर तिसरी गोष्ट, लस टोचल्यानंतर त्याला व्यवस्थित चोळणं खूप गरजेचं आहे. त्याला ज्यावेळी आपण व्यवस्थित चोळू त्यावेळी तिथं काही गाठी होणार नाहीत. त्यानंतर ती लस टोचल्यानंतर त्या जनावराला थोडासा जर ताप आला तर आपण ते कन्सिडर करायला पाहिजे की बाबा लस टोचली आहे, आणि मला तर असं म्हणायचं आहे की अगदी थोडासा जर ताप आला, फेब्रिश ज्याला आपण म्हणतो की ताप आलेला आहे, तर ते चांगलं लक्षण आहे की बाबा त्या जनावराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यानं त्या दिलेल्या लसीला प्रतिसाद द्यायला चालू केलेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं असा दुष्परिणाम असा काहीच नाही, थोडे थोडे जे बारीक सारीक दुष्परिणाम आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून लस टोचून घेणं खूप गरजेचं.
2: मंडळी, आत्ताच आपण किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये जनावरांमधील लंपी आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉ सॅम लुद्रिक, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत.
3: सुनतो
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
3: अच्छा ये बात है?
4: हाँ, क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
3: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है, और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
4: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
3: हाँ,
4: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त, किसान कॉल सेंटर.
6: शेतकरी बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेती शाळा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केलं आहे. या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. डिजिटल शेतीशाळा 2026 वेळापत्रक याप्रमाणे दर सोमवारी सोयाबीन

0: संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत. दर मंगळवारी खरीप ज्वारी संध्याकाळी 6:15 ते 7:15 वाजेपर्यंत. दर बुधवारी भुईमुग संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत. भात संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत. दर शुक्रवारी नाचणी संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत. तर तूर मूग उडीद संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत. दर शनिवारी भाजीपाला संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये राहील. शेतकरी महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळ, बीजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक, शेतकरी गट, वनपट्टेधारक या सगळ्यांनी या डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावं. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, मंडळी किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता हा कार्यक्रमात निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये जनावरांमधील चयापचयाचे आजार याविषयी माहिती, तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम. तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत रहा. आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.
2: भारत सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं। क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला। कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला। महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली। उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली। दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला। यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले। केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे। मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे। केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज

0: टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेजिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी

पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर कॉंगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीत या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी.
1: जे जे कार

आता असाच एक सातारा जिल्ह्यामधील एक तरुण, या तरुणाचं नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील। या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीचं कुंड

काळामध्ये नाना पटलांना 60 रुपये पगार होता. आता तो जर अभ्यास केला तर 60,000. क्रांतीशिंह नाना पाटील तर ह्या त्याच्या नोकरीला, पण आपल्या पत्नीला काय म्हणत आहे.

ओढ्यामधनं सांगत असतात की संसाराचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर घरामध्ये पती पत्नी हे साथी असावेत. बैलगाडीची दोन्ही जर चाक सरळ असतील तर गाडी सरळ रस्त्यानं चालते, आणि त्या बैलगाडीचं एक जर चाक वाकड असलं तर गाडी गच्चत खात चालेल. तसं संसारामध्ये संसाराचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर घरामध्ये

पोलीस फिरे थरण्याला, कोण पकडून देतो नानाला, गावोगावी शोधत आलेला पण नाना नाही दिसला। पण एक दिवस काय झालं,

साबण दाढीला, हातामध्ये आरसा धरलेला, हातामध्ये आरसा धरलेला आरशात पोलीस दिसला। नाना पाटील एका खेड्या गावात आपली दाढी करण्यासाठी आलेले, त्यांच्या दाढीला साबण, हातात आरसा। नाना पाटलांनी आरशात पाहिलं, बापरे, पाठीमागने येणारे पोलीस हे मला पकडण्यासाठी येत आहेत। मग नाना पाटलांनी काय केलं, आरशात पोलीस दिसला, आरशात पोलीस दिसला।

शिवरात्रात नाना पटलांनी आपल्या दाढीचा साबण पुसला, नव्याचीच मान धरली, नव्याच्या दाढीला साबण लावून टाकला, नवी भाऊचळलं, माझ्या दुकानात आलेली गिराईक माझ्या दाढीला साबण लावायला लागलाय. पाटलांनी सांगितलं ग बसायचं, नव्याने विचार केला.

ठाण्याला पकडून नेलेल्या ग्रस्ताला तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय मग पाटील, बंड उभारताय काय? न्हावी बिचार भांबवून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय नाना पाटील, बंड उभारताय काय? नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडतात न्हावी जे खाली मान घालून भोवत ते पाट उभारायलं आणि त्या न्हाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब साहेब साहेब.

नाना पाटलांच्या कानावर आली की इंग्रज अधिकारी लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला म्हणजे हुडकण्यासाठी येत आहे. त्यावेळी क्रांतीशिंह नाना पाटील लोणांच्या बाजारावर बाजारामध्ये आलेले आहेत, ओट्यावर बसलेले आहेत. नाना पाटील आला लोणाला बाजारात गेला, ओट्यावर बसलेला साहेब हुडकी नानाला. नाना पाटलांनी पाहिलं की अधिकारी मला पकडण्यासाठी मला हुडकत आहेत आणि समोरनं हा अधिकारी येत आहे. नाना पाटील पळून नाही गेले, उठून उभे राहिले. राम राम केला साहेबाला, ए साहेब राम राम. तुम्ही ज्याला हुडकता तोच मी नाना पाटील, धरा मिळवा बक्षीस आला.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पोवाडा ऐकला. गायला होता शाहीर सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: कुंदा मायबळी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: पावणे 9 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मीनाक्षी विश्वास यांचं गायन ऐकलं, राग होता शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी

रात्रीचे ठीक 10:30 आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो भाग पहिला. लेखक विनायक पाटील. संगीत बाळ नाईक. पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर नभोनाट्य माणसा आधी माणूस हो.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे नभोनाट्य.

मंडळी हो, असं म्हणतात की 10 लाख वर्षापूर्वी माणसानं चालायला सुरुवात केली. 10 लाख वर्षापासून माणूस चालतोच आहे. चराती चरता भगा या वचनाप्रमाणे चालत चालत आपलं भाग्य उजाळत माणूस एवढा चालला की शेवटी त्याने चंद्र लोकावर आपलं पाऊल रोवलं. विज्ञानाचे पंख लावून माणसानं घेतलेली ही उत्तुंग झेप अद्वितीय तशीच देदीप्यमान आहे हे सत्यच आहे. पण त्याचबरोबर माणसांच्या मनातील क्षुद्र भावना अजूनही लोप पावलेल्या नाहीत हे देखील तितकं सत्य आहे. आणि म्हणूनच माणसातील सुष्ट आणि दुष्ट बुद्धीचा संघर्ष अजूनही अव्याहतपणाने धगधगत आहे. आणि या संघर्षाचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ती लालसा. माणसाच्या मनात अनादि कालापासून निर्माण झालेली दुष्ट लालसा संपत्ती स्त्री आणि सत्ता या उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी निर्माण झालेली आसुरी अविनाशी लालसा. अशाच वखवकलेल्या लालसेतून आकारात आलेली एक कथा आम्ही या आख्यानाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. आख्यानाचं नाव आहे मानसा आधी माणूस.

0: काय आबा, अजून धंद्याला कशी काय सुरुवात केली नाही?
1: याला काही येळ लागतोय होय. अरे समजी तयारी तर झालेली आहे. आता फक्त देवाचं नामस्मरण केलं की झाला आपला धंदा सुरू.
0: कर बाबा, लवकर सुरू कर. बर येतो मी.
1: बर देवा, पांडुरंगा, विठ्ठला, परमेश्वरा,

0: प्रिया तेव्हा आबा तिकडेच आहे, देवाचं नामस्मरण करतोय.
1: त्याच्या उपरात धंदा सुरुवात करील तू
2: भरम्या. चल त्याच्या अगोदर त्यांना काय काय हवं.
1: होय होय चल
2: भरम्या. आता हात मार.
1: आता मार तू. आबा हे आबा
2: तसा ओढ नाही देणार तू. हो बाजूला आबा.
3: कोण तुम्ही? म्हणजे कमाल आहे, भवानीच्या टायमाला चांगलं देवाचं नामस्मरण केलं तर समोर साक्षात साईतानं उभी.
2: काय बोलतोस हे म्हाताऱ्या?
3: नाही म्हणजे आपलं एक उदाहरण दिलं.
2: आवापणा करू नकोस, सांगून ठेवतोय.
3: अरे हाड हाड हाड हाड. अरे पिपळाचं झाड आहे ते. अरे हाड.
2: काय म्हणला?
3: कुत्र हो, नको तिथं तांगाडवर करते. त्याला पिपळाचं झाड बी समज ना.
1: आबा वळखतोच ना बा आम्हाला.
3: आता तुम्हाला कोण वळखणार नाही बाबा. गावातलं शेंबड पोर मी तुम्हाला वळखते, मग म्या कसा काय वळखणार नाही. हा पण कुणाचं नाव काय आहे हे बाकी मला बराबर सांगता येणार नाही.
1: माझं नाव भरम्या.
0: माझंही स्नेहा.
2: आणि मला शंकर्या म्हणत्या.
3: अरे वा वा, म्हणजे साक्षात बर्मा विष्णू महेशाचं तिरकुटच आज सकाळच्या रामपारी आम्हाला दर्शन द्यायला अवतरण झालं मारायचं. बोला काय काम काढले या?
1: आम्ही सरपंच साहेबांचा सांगावा घेऊन आलो या.
3: सरपंच साहेबांचा सांगावा? आणि मला?
0: परवा त्यांच्या शेताच्या कामाला सुरुवात होणार आहे.
1: तवा सरपंच साहेबांनी तुला इतराय पाठवलंय.
2: तुझ्या वाडीतली माणसं कामासाठी येणार आहेत का नाही?
3: अरे काय येणार नाहीत वाडीतली माणसं कामासाठी. काम प्रत्येकाला पाहिजे बाबा, त्याशिवाय काही पोट जाळणार आहे.
1: मग या म्हणावं परवा चला डायरेक्ट शेतावरती.
0: आणि ते बी पहिल्या कोंब्याला.
3: अन घरलं कव जायचं म्हणतो.
2: पडल्या उपा समजलं. चला रे चला.
3: अनु हो राज हो. इकडे या इकडे या. अन रोजाचं काय?
1: रोजाच
3: होय होय रोजाचं. रोज काय देणार?
2: रोज काय देणार म्हणजे
1: गेल्या वर्षाला दिला होता त्यो.
3: म्हणजे दर साल दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी मी प्रत्येक माणशी 3 रुपये रोज.
0: आणि एक टाइमच भोजन.
3: म्हणजे एक अक्की भाकरी आणि चिमूट भरती काय? नाही जमणार. 3 रुपये रोजात सरपंचाचं काम वाडीतल्या माणसाला अजाबात जमणार नाही. अरे म्हणजे माणसाच्या मेहनतीला काही किंमत आहे का नाही?
2: म्हणजे काय म्हणतोयस काय तू?
3: हे मी म्हणतोय असं नव, वाडीतल्या समजा माणसाने तसं ठरवले. अरे 3 रुपये रोजात कसं काय भागावं माणसाचं? घर संसार काय आहे का नाही?
1: मग त्याला सरपंचाने काय करायचं?
3: फक्कास तर रोज वाढवायचा.
2: बरमिया आता कशा पाहिजे त्याची एवढी मेहनतवारी कराय हवी. त्याला म्हणावं गावात राहायचं असल तर सरपंच साहेबाच्या हुकमाप्रमाणे मिळेल ती मजूर घेऊन मुकाट्याने काम करायला हवं, नाहीतर परिणाम वाईट होईल. चला र.
3: अरे म्हणजे
1: अरे हो आबा, ज्या टायमाला तुझ्या वाडीतली माणसं कामावर येतील ना तवा त्या टायमाला तुझ्या नातीला
0: शेवताला. शेवताला?
1: हा हा शेवताला मी कामावर पाठवून दे.
3: हे पिकार पांघरुणीच्या, आता जातोच गुमान की तुझं मा काड आड खिळखिळ करून टाकू.
0: चल.
3: अरे जा. अरे जा जा ये मूड झाडा. अरे म्हणजे पोरीचं आईबाप हयात नाहीत म्हणून पोर काय उपाशी मरते सरपंचाच्या शेतात कामाला पाठवाया? अरे तीन दांबड्या, पुण्यांदा ये कधी शेवताला कामावर बोलवाया. नाही तुझं टकुरं आणलं तर नाव सांगणार नाही अवलादीचं.
4: आबा. अरे आबा.
3: कोण? नाना शिंदा का? वय वय नाना शिंदा. अरे शिंदा ये ये ये. अरे कवा आलास मग महिवार ना?
4: आत्ताच येतो नव.
3: अरे राहणार होतास नव? महिना दोन महिने.
4: लय कटाळा आला बघ म्हणायचं.
3: म्हणून काय झालंय म्हाताऱ्या?
4: अरे तिथं मला माझ्या म्हाताऱ्या बायकोची
3: सारखी आठवण यायला लागली.
4: अंग्याशी म्हणून तर आलोय. आणि आबा येताना तुझा एक पाहुणा बी घेऊन आलोय सांगा ती.
3: माझा पाहुणा?
4: हा आता नाही ओळखणार त्याला तू. लहानपणी बघितलं होतस न त्याला तू?
3: लहानपणी बघितला होता. अरे पण कोण?
4: आपल्या रामा जगदाळ्याचं नात.
3: हा म्हणजे आपला तो रोंग्या बाळा.
4: आबा आता काय बिशात लागून राहिली त्याला रोंग्या बाळा.

0: म्हणायची, अरे आता ते लहानपणी तर लुकड पोर राहिलेलं नाही, आणि झालोय बी कसं एखादा मरदावा. आणि रामाने मुद्दाम भेटाया पाठवले तुला.
1: मला भेटाया? आणि ते कसे पाहिजे?
0: बस काय आता रामासंगती केलेला वायदा विसरलास काय?
1: रामासंगती केलेला वायदा?
0: तू तर अगदीच ध्यानभ्रष्ट झालेला दिसतोय. अरे ज्या टायमाला रामाला नातू झाला का, त्या टायमाला रामाच्या नातवाला म्हणजेच आपल्या रोमग्या बाळाला हातात घेऊन तू बोलला नव्हतास का?
1: रामा, जर का मला पहिली नात झालीस तर तुझ्या या पहिल्या नातवाला दिलीस.
0: अंगाशी.
1: अरे पण त्याला आता किती वर्ष झाली?
0: पण रामा अजून आपल्या जबानीला पक्क राहिलाय नव.
1: पण त्याने अजून आपल्या शेवताला कुठं बघितलंय?
0: अरे शेवता बाबत म्या त्यांना समजावून सांगितलं या. तो बघ, तो बघ बाळा आलास. बाळा हे बघ. आबा.
2: आबा नमस्कार करतो. आबा.
1: अरे हो हो बाळा, एवढं वाकून पायाला हात लावून तो कशा बाई नमस्कार करायावा?
2: असं कसं होईल, काही झालं तरी वडीलकीचा मान ठेवायला नको.
1: अरे वा रे वा बाळा.
2: हा हा आबा, नुसता बाळा नव्हे
1: मन
2: तुमचा रोंग्या बाळा.
1: अरे वा रे वा माझ्या रोंग्या बाळा.
2: आता कसं जरा बरं वाटलं?
0: काय आबा पास?
1: एकदम पास.
2: एकदम पास म्हणजे?
0: अरे म्हणजे नवरा मुलगा एकदम फास्ट.
2: हो पण शिंदा बाबा.
0: बाळ तू कधी बोलू नकस. बाबा तू असं कर, गेला घेऊन घरला जा आणि नवरी मुलगी दाखव. ऐकलं का बाबा, नवरी मुलीला बी नवरा मुलगा दाखव. एकदा का नवऱ्याला नवरी पास झाली, नवरीला नवरा पास झाला की होऊन जाऊ दे एकदम धुमधडाक्यात.
1: वय वय हे बाकी एकदम बरोबर आहे.
0: मग आबा तू हो मोर बाळाला मी पाठवतो. बाळा चल चल.

0: साहिब।
1: कौन है?
0: रामी बर्म्या।
2: इसने
0: शंकर्या
1: काय झाले? मजीत कशा पैखा चाकला?
0: नाही म्हणजे आम्हाला इचराय गेल तू नव।
2: वाडीतली माणसं कामाला येणार आहेत का नाही म्हणून विचारतोय।
0: ते सांगायला आलोय।
1: अरे पण ते सांगा काय असा रंगाचा बेरंग करायचा?
0: नाही म्हणजे आबा लई म्हणजे लईचा आगाऊपणा बोलला आमच्या सांगाती।
3: तुमच्या बद्दल कायच्या वाईस बोलला त्यो?
1: इतका माजोरा झालाय त्यो
0: वय तर।
1: आणखीन काय काय म्हणत होता?
3: 3 रुपये रोजात वाडीतली माणसं कामावर येणार नाहीत म्हणून।
1: मग रोज किती मागत्यात?
3: 6 रुपये रोज
0: आणि एक टायमाचं जेवण।
1: ठेवलंय त्याच्या बाण।
2: त्याच्या बिगर कोणी भी कामावर येणार नाहीत म्हणतोय।
1: अस शंकर्या
3: जी
1: माझी बंदुकान
3: आत्ता आण तू।
1: बर्म्या
0: हाजी
1: आबाच्या माजोरपणाचा हिसका त्याला दावायलाच पाहिजे।
3: साहेब ही बंदूक।
1: आता चला।
2: पण ह्या टायमाला कुठं गावणार त्यो?
1: अरे कुठं का असना, पातळात गेलेला असला तरी देखील उकरून काढू त्याला। चला र
0: चला।
4: शेवंता ए शेवंता शेवंता अगे ए शेवंता, अरे कुठं गेली ही? पाण्याला तर गेली नाही। वय वय पाण्यालाच गेली असणार। अरे हिला किती येळेला समजावून सांगितलं, अशा या तिन्हीसांच्या येळेला कधी हिरीवर पाण्याला जाऊ नकस म्हणून। शेवंता अगे ए शेवंता।
5: आबा आबा
4: शेवंता।
5: आबा
4: शेवंता अशी काय रडतेस कशा पायी? अगं पाण्याला गेली होतीस तर मग?
5: होय
4: मग असं रडाया काय झालं?

0: बाबा।
1: आणि शिवंता, तुझी घागर कुठे?
0: घागर, घागर तिथंच टाकून आले मी।
1: घागर तिथंच टाकून आली? अग पण का, कशा पायी?
0: बाटली होती आबा, घागर बाटली होती।
1: घागर बाटली होती म्हणजे?
0: आबा
1: अशी काय करते ही शिवंता, काय झालं पुरी?
0: माझं नशीब फुटलं आबा, माझं नशीब फुटलं।
1: नशीब फुटलं म्हणजे? सांग सांग पुरी, अगं सांगितल्याशिवाय कसं समजावू माणसानं?
0: कसं सांगू आबा, कोणत्या तोंडानं सांगू?
2: आणि एका उन्मत्त मग्रूर सत्ता दांडग्याच्या पाप वासनेला बळी पडला तो एका असहाय अश्राप हरिणाचा। त्या दुर्दैवी तिने सांजेच्या वेळेस उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं पहाटेपूर्वी उमळणार एक गोड स्वप्न। उद्ध्वस्त उद्ध्वस्त होऊन गेलं एका कोवळ्या अजाण मुलीच्या अंतःकरणातील सोनेरी भाव विश्व।
1: देवा, अरे साता जन्माचा वैरी देखील साधणार नाही असा कोणत्या जन्मीचा दावा साधलास चांडाळा? अरे मी अशुद्ध होऊन तुझी पूजा करावी म्हणूनच ना माझ्या आंघोळीसाठी पाणी आणाया ती हिरीवर गेली होती। अरे त्या हिरीच्या पाण्यानं माझ्या पोरीच्या अबरूची लागणार धुयाला तुझ्या मनाला जरा बी चरम कशी वाटली नाही? देवा, इतका कसा रे तू निष्ठूर निष्ठूर झालास।
0: आबा, माझं काही चुकलं का?
1: नाही नाही पोरी, तुझं काय बी चुकलेलं नाही, तसंच माझं माझं बी काही चुकलेलं नाही। चुकल्यानं चुकल्यालं असल तर ते आपल्या दुबळेपणाचं, चुकल्यानं चुकल्यालं असल तर ते आपल्या दुबळेपणामुळे शिरजोर झालेल्या त्या त्या सैतानाचं। अरे चुकल्यालं चुकल्यालं असल तर त्या सैतानाचा माजोरीपणा उघड्या डोळ्यांनी बघत बसणाऱ्या या या देवाचं।
0: काय बोलतेस का हे आबा?
1: मग का का म्हणून त्यांनी आपली अशी वाताहत करून टाकावी? अगं समजा ईश्वराचा कर्ता कर्विता तोच आहे नव, मग ईश्वराच्या त्या कर्त्या कर्वित्यानं सरपंचाच्या काळजात पापाचा वनवा का पेटवावा? आणि त्या पापाच्या वनव्यात चारी अंगानं जळून खाक होणाऱ्या माझ्या कोवळ्या फुलाला त्यानं का वाचवलं नाही, त्यानं का का तारलं नाही?
3: आबा, दगडाचा देव दगडाची नाव, ती काय दगड तरू जाणे?
1: बारे पांडुरंगा, कायम या करावे कोठे बजावे तुझं विण, तुझं विण आम्हा आहे तरी कोण, तू तर झालास पाषाण पाषाण।
4: पाषाणाच्या देवा कैसा झालास पाषाण, पाषाणाच्या देवा कैसा झालास पाषाण, झालास पाषाण, झालास पाषाण, झालास पाषाण, झालास पाषाण।
3: बाळा, मी सगळं सगळं ऐकलंय आबा, सगळं सगळं ऐकलंय। खरं ते सांगतो आबा, माझ्यावर विश्वास ठेव। घडलेली घटना किती वाईट ओंगळ किळसवाणी असली तरी मी माझ्या निश्चयापासून एक पावलंही मागे जाणार नाही।
1: खरं सांगतोयस तू ये बाळा?
3: हा हा आबा, जबान तुझ्या दोस्ताच्या रामा जगदाळ्याच्या नातवाची आहे।
1: अरे पण बाळा।
3: हा हा आबा, आता मुकाट राहून चालणार नाही। समर्थ माणूस किती मोठ्या वकुबात असला तरी त्याला जाब हा विचारायलाच हवा।
1: जाब विचाराय त्याला? त्याला जाब विचाराय? वय वय, त्याला जाब विचाराय हवा बाळा, त्याला जाब विचाराय हवा,
5: जाब विचाराय हवा, जाब विचाराय हवा, जाब विचाराय हवा, जाब विचाराय हवा।
3: किती दिवस सहन करणार हा अन्याय, हा अत्याचार? किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघत बसणार आया बहिणींच्या अब्रूवरील सत्ता दांडग्यांचे अमानुष बलात्कार? त्यापेक्षा मी म्हणतो त्यापेक्षा चूड लावून पेटवून का टाकीत नाही हे भंगार लाजिरवाण जीन? निदान त्याच्या प्रकाशात तरी मार्ग दिसेल इतरांना, तासवा रोवून प्रतिकार करण्याचा, कफन मस्तकाला बांधून लढण्याचा, लढता लढता मरण्याचा, मरता मरता मारण्याचा।

0: आग आग आग आग
1: आबा
0: आबा आबा आबा आबा आबा आबा आपली झोपडी जळाली आबा आपली झोपडी जळाली
2: झोपडी जळाली काय सांगतेस काय पोरी तू
0: होय आबा शिंदी नाजी घरला जाऊन परत येते म्हणून निघून गेली तेवढ्या झोपडीनं मागल्या बाजूनं पेट घेतला
2: अगं पण पेट कसा काय घेतला
3: झोपडी जळाली कशी
0: कुणास ठाऊ
4: चला रे आग इजवाय चला
2: चला रे आग इजवाय
5: चला
6: अरे बाबू ते पाहिलं का
2: कोण
3: परम्या
6: शंक्र्या सरपंचाची माणसं
2: सरपंचाची माणसं
6: होय होय हीच ती सरपंचाची भाडोत्री कुत्री शेवंता तू थांब इथं मी आलो
0: लगेन गाबा त्यांच्यापाशी बंदूक आहे
2: बंदूक असली म्हणून काय झालं त्यांना काय तसं जाऊ द्यायचं
3: बाळा
2: सोडा सोडा शिंदा बाबा मला जाऊ द्या
3: नग नग बाळा अगोदरच आग पेटलेली आहे त्याच्यात त्याल होतू नग
2: अहो पण मी
3: अरे तू एकटक कुठं कुठं पुरा पडणार आहेस
2: अहो म्हणून काय त्यांना तसं जाऊ द्यायचं
3: नग नग पोरा उगा डोसक्यात राग घालून घेऊ नगस आबा लगे घरला जा म्या पण चलतो आबा चलतो म्या
6: उपजले विटाळी मेले ते विटाळी राहिले विटाळी तेही जाती तेही जाती
2: अरे रे कसल्या काळजाची माणसं आहे ती
6: नाय नाय त्याला जाम इचार आहे हवा बाळा जाम इचार आहे हवा शेवंता चलतो म्या
0: कुठे चालला साबा
6: सरपंचाच्या वाड्यावर
0: एकलाच
6: वय वय एकलाच
2: हा बाबा मी येतो तुझ्या बरोबर
6: शपथ आई माझी येऊ नकस माझ्या संगाते शेवंताला घे घरला जा इजवता आलीच तर आग इजवायचा प्रयत्न कर म्या जातो बरं वाईट होईल ते माझं एकले एकल्याच होऊ दे उगा दोघा दोघांचा बळी जाया नगर
0: आबा
6: बाळा सांभाळशील ना माझ्या पुरीला
2: सांभाळी वेळ आलीस तर जीवाची बाजी लावून सांभाळी
6: शाबास रे माझ्या वाघा शेवंता चलतो म्या
7: परम्या
8: हाजी
7: इसन्या
8: इसन्याला वाड्याबाहेर उभा केलाय
7: अरे शंक्र्या
8: तर तिकडेच ठेवलाय आबाच्या पाळतीवर
7: आबाच्या पाळतीवर
8: पाळत तो ठेवणार नाही तिथली आपली माणसं आबावर पाळत ठेवून काय काय घडत त्याला सांगणार आहेत
7: अरे पण त्या तापट डोसक्याच्या माणसाला तिथे एकला ठेवायचा म्हणजे
8: त्याला कडक ताकीद देऊन ठेवली ते काय सांगतील ते नुसतं ऐकायचं आणि तसंच इकडे यायचं म्हणून
7: आणि रात्रीची कामगिरी कशी काय पार पडली
8: एकदम पावर बास मला वाटत आबाच्या झोपडीचा जळून सांगार तेवढा शिल्लक राहिला असणार
3: साहेब साहेब हे बघा शंकर पळत पळत इकडेच येतोय
8: वय वय तू बघा आला साहेब
7: काय झालं शंक्रिया
8: यो आबा इकडे यायला निघाला या
7: आपल्या वाड्याकडे
8: वय वय आबा लय म्हणजे लयच चावताळला या
7: अस म्हणजे गांडुळ्यानं शेवटी शेषाचं स्वांग धारण केलं म्हणायचं
8: या त्याला वाटेचा आडवा घालणार होतो पण या बर्माने इशारा देऊन ठेवला होता म्हणून मुखात राहिलो
7: बरे झाले आता इथंच येतोय नव
8: होय होय एवढं यायला बी झाला
7: माझी बंदूक
8: पण साहेब नकाचा कामाला क्रोडचा घाव कसा पाहिजे हवा साहेब
3: हा मी हवत ना
6: सरपंच
8: देव बघा आबा आलाच
7: तुम्ही समजी बाजूला राहा
6: सरपंच राम खोरा माणसाच्या औलादी तुझी पैदा झाली की घाणीत लोळणाऱ्या डुकराच्या
7: आबा तोंड सांभाळून बोल
6: अरे मग का म्हणून माझ्या सोन्यासारख्या पोरीच्या औक्षाची अशी माती माती करून टाकलीस का म्हणून तिच्या अबरूची असे धिंडवडे उडवलेस का म्हणून माझं झोपडे जाळलंस का म्हणून माझा संसार उघड्यावर पाडलास बोल मुर्द्या बोल उघड तुझा थोबाड अरे जाब
7: उघड अरकाळ्या फोडू नकस आबा तिचा काय बी उपयोग होणार नाही

0: अरे वाघाच कातड पांगारलं म्हणून गाडव कधी वाघ होत नाही.
1: मग मुडताड आता तुझ्या समोर कोण उभा आहे, गाडाव आहे का वाघ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घे.
2: हाजी इसने हे बघ मी त्याची गाडी पकडली, तू हाय टपलीवर काठी
3: ही काठी
2: हरी काठी. अरे हा शंका बघत काय बसते छातावर टेकवताची नड्यावर गुप्ती.
4: आता पाव तर लय लय किवची ऐकून घेतली. तुझ्या नशिबाची दोरी टाट होती म्हणून तू वाचला, पण कुत्र्या आता मात्र तू जिथं राहत नाही.
0: शंक्रिया हातावर
4: नाही साहेब, तुम्हाला नको नको ते बोलणार ह्याची जीप मुळापासून छाटून टाकाय हवी.
0: शंक्रिया सांगतोय ते ऐक, हातावर त्याच्या छाताळावर न उठ.
4: पण साहेब ते काय काय बोलत होता ती ऐकलंच नव्हतं मी.
0: अरे अशी कुत्री मधी मधी भुकायचीच, मला त्याच काय बी वाईट वाटलं नाही. पण गड्या मला चीड आली ती दुसऱ्याच गोष्टीची.
4: कोणत्या?
0: आज इतकी वर्ष गावात काढली, मोठ्या मानात मोठ्या रुबाबात वाढलो, आजूबाजूच्या 550 गावात बी एवढा दरारा वाढिवला की रस्त्यानं चालायला लागलो तर डोळ्याला डोळा भिडवायची हिंमत अजून बी कुणाला होत नाही. आणि आज आज ह्यो आभा पोवार अगदी ताठ मानेनं माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलला, बस त्याच मला दुःख झालंय.
2: त्याच्यावरती बी आपल्याकडे रामबाण उपाय साहेब.
0: कोणता? त्यो
2: पुनंदा साहेबाच्या डोळ्याला डोळा भिडून बोलाया ते तर डोळ्याच जाग्यावर राहणार नाहीत. इसल्या शंकल्या घेऊन जा त्या म्हाताड्याला तिकडं.

आबाचे दोन्ही डोळे गेले. नातीवर झालेल्या बलात्काराचा जाळ विचारायला गेलेल्या आबावर दोन्ही डोळे गमावून बसण्याचा भयानक प्रसंग कोसळला.

0: कोण? बाळा, बाळा कुठं होतास तू इतकं दिस?
1: सावडीत होतो मी.
0: सावडी?
1: होय होय सावडीत. फौजदारानं मला अटकवून ठेवलं होतं.
0: अरे पण का?
1: त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारले म्हणून, त्याला रागाने उलट सुलट बोललो म्हणून.
0: पण बाळा,
1: मग काय करणार शिवंता? माझा नाईलाज होता. आज जवळजवळ 1.5 महिना उलटून गेला, आबाचा पत्ता नाही. तुमच्या सगळ्या पाहुण्यांचे गाव पालथे घातले. शेवटी फौजदाराकडे तक्रार नोंदवली, त्याला सगळं सगळं समजावून सांगितलं.
0: मग काय म्हणाला त्यो?
1: शिवंता, तो काय म्हणाला ऐकून माझ्या सर्वांगाची नुसती लाही लाही झाली.
0: असं म्हणाला तरी काय त्यो?
1: तुझा तो आभास केला असेल वैतागून तोंड घेऊन, त्याच्या त्या दिवट्या नातीनं कुठेतरी शेण खाल्लं असेल म्हणून. शिवंता, त्यासाठीच तर मी त्याच्याबरोबर भांडलो, आणि म्हणून तर त्याने मला चावडीत बंद करून टाकलं.
0: अरे पण
1: अगं, मी त्याला खूप खूप समजावून सांगितलं तरी तो ऐकेना. शेवटी मी जेवण बंद केलं. चावडीतून सुटका झाल्याशिवाय पाण्याचा खोट सुद्धा घेणार नाही अशा निर्धाराने वागलो, आणि त्यावेळेस त्याने माझी सुटका केली.
0: माझ्यासाठी माझ्यासाठी अजून किती जणांना त्रास भोगावा लागणार आहे कुणास ठाऊक.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य माणसा आधी माणूस हो, भाग पहिला. लेखक विनायक पाटील, संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यातील कलाकार

0: बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, बनण्या राजू राऊळ, सरपंच नारायण जाधव, विशाल प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदार बळीराम काटे, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील. सादरकर्त्या अनुजा कानडे.
1: नभोनाट्य माणसा आधी माणूस हो या नभोनाट्याचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: this win, India continues its unbeaten record against Pakistan in senior men's hockey, extending back to 2014. The India Meteorological Department, IMD, has issued an orange alert for thunder squall activity with winds speeds likely to reach 60 to 70 kilometers per hour over Delhi, Haryana, Chandigarh and West Uttar Pradesh till tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीच्या ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.